संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: लग जा गले दिलजुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:11 होत आहेत आणि मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आपल्या आवडीशो आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. आणि या सदाबहार गीतांच्या नजराण्यामध्ये आज पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते आहे. आणि जे आपले काही श्रोते आहेत त्यांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज आहे 5 सप्टेंबर आणि भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा सेलिब्रेट केला जातो. तर खरे तर पाहता त्यांचा आज जन्म झालाय, म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झालाय. आणि ते एक महान तत्वज्ञ, विद्वान आणि आदरणीय शिक्षक होते. त्यांची मागणी एवढी होती की एकदा त्यांचे काही विद्यार्थी व मित्र त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की राधाकृष्णन म्हणाले होते की माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा. तेव्हापासून ही खरं तर प्रथा पडली आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि सुरुवातीस त्यांच्या या इच्छेचा मान ठेवून 1962 पासून भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा देखील सुरू झाली. आणि शिक्षक दिनाचं महत्व खरं तर सांगायचं झालं तर कृतज्ञता व्यक्त करणे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि खरं तर यांचं योगदान म्हणजे समाज आणि राष्ट्राच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान सर्वात मोठं असतं आणि हे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो. आणि खरं तर जगभरात जागतिक शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी केला जात होता, 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात होता, पण भारतात तो 5 सप्टेंबरलाच पाळला जातो. म्हणजे जगभरात जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, पण आपल्या भारतामध्ये 5 सप्टेंबरलाच आपण तो सेलिब्रेट करतो. तर आपण पाहतो की आज शिक्षक दिनानिमित्त भरपूर शाळेंमध्ये काही स्पर्धा ठेवल्या असतील आणि त्यामध्ये भरभरून प्रतिसाद आपले विद्यार्थी देखील देत असतात. तर अशा आपल्या शिक्षकाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तर नक्कीच तुम्ही आज मला शेअर करू शकता. कुठला एखादा प्रसंग, एखादे असे शिक्षक असतात जे आपले खूप आवडीचे असतात आणि काहीतरी त्यांच्या गोष्टी आपल्या आवडत असतात, एखादे शिक्षक खूप रागीट असतात ते देखील आपल्याला त्यांची भीती वाटत असते, तर असे कुठले शिक्षक तुमच्या आवडीचे आणि कुठल्या शिक्षकांबद्दल तुम्हाला भीती वाटत होती किंवा एका शिक्षकांबद्दल तुमचा कशी कनेक्टिव्हिटी होती, तुमचं प्रेम आणि असे कुठले शिक्षक होते जे तुम्हाला पॉझिटिव्ह नेहमी मार्गदर्शन करायचे, असे भरपूर किस्से असतात खरं तर शिक्षकांचे. शाळेतल्या गोष्टींची मजाच काहीतरी वेगळी असते. प्रत्येकाचे शाळेतले दिवस आणि नंतर कॉलेजचे दिवस हे फार डिफरंट आहेत. आपण शाळा सोडल्यानंतर पाहतो की शाळेच्या नंतर आपण काय करायचं, पण पुन्हा एकदा तिथले गुरु संपल्यानंतर कॉलेजचे गुरु आपल्या जीवनात येतात आणि कॉलेजचे गुरु वेगळी दिशा दाखवतात. तर एकच उद्देश शिक्षकांचा असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचं योग्य दिशा त्यांनी ओळखून त्यांचं करिअर निवडत असताना चांगलं करिअर निवडून त्यांचं जीवन हे उज्ज्वल्य करण्यासाठी

किंवा रेडिओवरती माझं नाव किंवा आता समजत आहे त्यांना की मी हे काम करते, तर ते खरंच खूप त्यांना वेगळं वाटतं. कारण की त्यांचे विद्यार्थी आता काय करतात, बरेचसे विद्यार्थी तर भेटतही नाहीत, पण मी अशी विद्यार्थिनी सध्या आहे की माझं कॉलेजमधले देखील शिक्षक माझ्या हाताजवळ आहेत आणि शाळेतले देखील. तर अशा शाळेतल्या शिक्षकांना भेटून खूप आनंद होतो. कधीतरी कोइन्सिडन्सनी अशा भेटीगाठी होत राहतात, तेव्हा नक्कीच त्या शिक्षकांना भेटून मला खूप आनंद होतो. तर त्या सर्व शिक्षकांसाठी, कॉलेजच्या शिक्षकांसाठी आणि इथे देखील जे शिक्षक म्हणजे संजॉय महिंद्रगे सर असतील आणि पेठे सर असतील, या दोघांनाही एक विनम्र अभिवादन आणि सर्वच शिक्षक आपले श्रोते जे असतील त्यांना शुभेच्छा देत आजच्या व्हॉट्सअप फॉर माईशला या गीताने सुरुवात करते आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. खूप सुंदर असं गीत होतं हे गीत प्रहार या चित्रपटातील होतं आणि ओमप्रकाश गीते सरांनी देखील सांगितलं की हे गाणं खूप त्यांना आवडले. तर बरेचसे श्रोते लाईव्ह देखील आलेले आहेत आणि आज गोपाल काला देखील आहे असं आपले श्रोते सांगतायत मला. तर थँक्यू सो मच की तुम्ही मला सांगताय. आणि मी जसं म्हटलं की आपल्या शिक्षकांच्या काही आठवणी असतील तर नक्कीच आज तुम्ही शेअर करू शकताय 9970509 क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश गाणी. या कार्यक्रमात आपण विविध गाणी घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. जास्तीत जास्त वेगळी गाणी येणं तेवढंच गरजेचं आहे. 30-30 गीतं न येता वेगळी गीतं येणं देखील तेवढीच गरजेची आहे. तर पुढची फरमाईश आशा या चित्रपटातील गीतासाठी. आणि श्रोते आहेत आपले दत्तात्रय बागल, दार्फ सिन्हा, माझे मित्र शुक्राचार्य बारबोले, सुधाकर अधटराव हे देखील त्यांच्यासोबत आहेत. तर त्यांना गीत ऐकायचं आहे आशा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात गीत. रीना रॉय आणि जितेंद्र यांची जोडी आपल्या या पडद्यावरती दिसते. तर ऐकूयात दत्तात्रय बागल सर आणि शुक्राचार्य बारबोले, सुधाकर अधटराव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं म्युझिक आणि गीत आनंद बक्षी यांचं. पुढचं गीत आहे ते 90s सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील दिल तो पागल है या चित्रपटातील गीत आहे. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा आवाज, उत्तम सिंग यांचं म्युझिक आणि आनंद बक्षी यांचं गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. आपल्या पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत माऊली मुंडफणे आणि राहणार महाळुंग तालुका माळशिरज जिल्हा सोलापूर येथून. आज त्यांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. तर ते म्हणतायत आमच्या गाण्याचा विचार करा असं तर म्हणतायत. तर नक्कीच तुमच्या गाण्याचा विचार करते. आणि प्रगतीताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे तरी दिल तो पागल है हे गाणं तुम्ही गाऊन दाखा. ओ माय गॉड, थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच तुम्ही इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही मला सांगितलं की माझा आवाज खूप छान आहे. थँक्यू सो मच. असंच ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. तर नक्कीच थोडंसं गुणगुणं दाखवते सर. तुम्ही पहिल्यांदाच फरमाईश केली आहे तर

जो कहेगा वही मानूंगी। दिल तो पागल है, दिल दीवाना है, हाँ ये पागल है, हाँ दीवाना है। चला ट्राय केलं सर, आय होप की तुम्हाला आवडला असेल। तर ऐकूयात माऊली सर यांची व्हॉट्सअप फरमाईश, जे आहेत माळशिरस जिल्हा सोलापूर येथून।

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी आलेल्या आहेत. खरं तर एक जनरल नॉलेज हा देखील विषय होता. त्यावरून अशोक शिंदे सरांनी मला सांगितलं आता की नमस्कार शुभ दुपार, कुठून शिकलात एवढं जनरल नॉलेज, हे शाळेत पण काही येत होतं का असं त्यांनी मजेशीर मला विचारलंय. तर खरं तर शाळेत काही येतं होतं की नाही हे खरं तर शिक्षकांनाच विचारावं लागलं. आज एवढी जास्त हुशार नव्हतेच मी, जास्त गाण्याकडे जास्त लक्ष असायचं त्यामुळे जास्त अभ्यासाकडे दुर्लक्षच केलं होतं मी. तर पण होते ठीकठाक तरी होते, एवढं पण काही ढ नव्हते, होते ठीकठाक होते. तर जास्त करून गाण्याची ओढ असल्यामुळे मला जेव्हा समजलं की माझ्याकडे आवाज आहे आणि मी गाऊ शकते छान, जेव्हा मी गाणं म्हणत होते तेव्हा मला जे माझ्या तेव्हाचे मित्र होते मैत्रिणी होत्या तर त्यांनी सांगितलं मला की बाबा तुझा आवाज चांगला आहे, मग तेव्हापासून थोडंसं गुणगुणाकडे मग असं लक्ष विकस काय म्हणतात की दुसरीकडे गेलं माझं, की मग जास्त अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्यात गेलं आणि जास्त अभ्यास नाही गाण्यांकडेच जास्त लक्ष, मग गाणं म्हणणं गाण्याचं रियाज करणं असंच चालू होतं. तर खरं तर गाणं शिकलेच नाही आहे मी, पण गाणं न शिकता देखील बरेच जण म्हणतात की खूप छान गाते मी. तर तो देखील अभ्यास फक्त गाऊन गाऊन आणि ऐकून ऐकून ऐकून फक्त गाणं शिकली आहे मी सध्या. तर शाळेचा प्रवास हा भोसले हायस्कूलमध्ये 5वी ते 10वीपर्यंतचा झाला आणि त्या पिरियडमध्ये जे शिक्षक लोक भेटले, प्रत्येक शिक्षक लोक काही ना काही सांगत गेले. त्यामधले मराठीचे शिक्षक जे होते माझे, ते खूप खूप सुंदर मराठी शिकवायचे, इतके छान मराठी शिकवायचे ना की मला ते तो तास खूप आवडायचा, मराठीचा तास. आणि नंतर इतिहासाचे सर एक होते माझे, आता सरांचं नाव आठवत नाही पण खूप दिसायला असे कडक दिसायचे, एकदम भीतीदायक, मग भीती वाटायची. पण जेव्हा ते इतिहासाची पुस्तकामध्ये धडा शिकवायचे ना, अगदी अक्षरशः इमॅजिन आपल्या पूर्ण इतिहासातले कुठला पण त्यांचा पाठ ते शिकवत असतील ना, अख्खाच्या अख्खा अशा डोळ्यावरती डोळ्यांच्या समोर तो उभा राहायचा आणि असं वाटायचं बापरे किती छान, म्हणजे इतिहास ही गोष्ट इतकी छान आहे की प्रत्येक सर विश्लेषण इतकं छान करायचे. इतिहासाचा तास पण मला फार आवडायचा. त्यामध्ये एक भूगोलाचे सर पण होते, भूगोलाचे सर अगदी छोटेसे होते पण त्यांना देखील माझा आवाज खूप आवडायचा, मराठीच्या सरांना देखील खूप आवाज आवडायचा. बाकीच्या लोकांना मी जास्त सांगितलंच नव्हतं. मराठीच्या पिरियडला कधीतरी सरांची एक कविता झाली की सर वेळ भेटला की मग वेळेमध्ये आमच्या क्लासमध्ये दोघं सिंगर होते, एक माझा क्लासमेट भन्साळी म्हणून होता, तर सध्या तो असतो इथेच आहे, तो त्याचा पण कधी कधी कॉन्टॅक्ट होतो. तर त्याचा एक आवाज खूप छान होता, पण जेव्हा तो गाणं म्हणायचा ना तेव्हा तो हिमेश रेशमियाची गाणी म्हणायचा, कारण की त्यावेळेस ट्रेंड आला होता हिमेश रेशमियांचा. तर हिमेश रेशमिया यांची गाणी म्हणत असताना आम्ही खूप हसायचो माहिती, कारण की तो पूर्ण नाकातून गाणी म्हणायचा आणि सेम त्यांच्यासारखीच म्हणायचा. पण आता तुम्ही त्याचा व्हॉइस, मी त्याला खूप वेळेस इंटरव्ह्यूसाठी बोलवण्याचा प्रयत्न केलाय, पण येतो येतो म्हटलं पण काही भेट नाही झाली. नंतर पण जेव्हा भेट होईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत त्याचा इंटरव्ह्यू घेऊन येणार आहे, कारण की त्याचा आत्ताचा व्हॉइस तुम्ही ऐकला ना, ओ माय गॉड, सेम टू सेम तो सोनू निगम यांच्याच कॉपी मधला वाटतो, कारण की इतका त्यांनी त्याचा आवाज चेंज करून घेतलाय की तो आता गाणं म्हणतो तो सोनू निगम गाणं म्हणतात की काय असाच भास होतो, कारण की त्याची इतकी त्यांनी रियाज करून म्हणजे त्यांनी क्लास केलेत त्याच्यामुळे त्याचा बास त्यांनी एवढा चेंज करून घेतलाय की पूर्ण आता तो सोनू निगम यांची कॉपी करतो. त्यांना भेटून पण तो आलाय आणि गाणी कुठेही म्हणत असला तो अक्षय भन्साळी असं त्याचं नाव आहे. तर नक्कीच त्याच्यासोबत देखील मी इंटरव्ह्यू करण्याचा विचार करते, कारण की त्याचा आवाज खूप सुंदर आता झालाय. त्यामध्येच बरीचशी मंडळी माझ्या क्लासमधली हुशार होती, जी टॉपर होती, त्यामधलीच काही मंडळी अशी नाटक करायची, ती इतकी छान वाटायचं नाटक करत असताना, खूप हसवायचे ते. एक 5-6 जणांचा मुलामधला ग्रुप होता, तर त्यामधले देखील आता कधी भेटणं इतके वेगळे दिसतात कधी कधी मला इथं जे धाराशिवमध्ये राहतात बरेच जण, तर ते कधी कधी मला क्रॉस होतात ना, तर खूपच वेगळं वाटतं, कारण की खूपच वेगळे दिसायला लागलेत आता ती सगळी मंडळी. मुली मात्र वेगळ्या झाल्यात, मुली पण तशाच वेगळ्या झाल्यात, पण मुलांच्या बाबतीत मुली खूपच मोठं दिसतात असं वाटतं मला, की मुलींपेक्षा मुलं खूप लवकर असे मोठे मोठे माणसांसारखे दिसायला लागतात. तर अशा शाळेचं सर्व बाज राहिलंय. शाळेमध्ये संगीताचा क्लास होता पण कधी पुढे येऊन गाणं म्हणण्याची इच्छा नाही व्यक्त केली, कधीतरी डान्समध्ये भाग घेतला तो पण भीत घेतला, आणि आमच्यात रंगीत तालीम असायची आणि अगदी शाळेशी वगैरे मुलगी होती थोडीशी मी, बरेचशा आमच्या क्लासमधल्या मुली डान्समध्ये भाग घ्यायच्या, खेळांमध्ये असायच्या.
तर असा सगळा प्रवास राहिलाय. आणि भोसले हायस्कूल शाळा आता खूप मोठी आहे. आमच्या वेळेस थोडंसं वेगळं वातावरण होतं. आता खूप मोठे मोठे बिल्डिंग्स त्यांनी केलेल्या आहेत आणि आमचे जुने वर्ग आहेत ते अजून तसेच आहेत. म्हणजे आठवणी कायम आहेत तिथे. कधीही क्रॉस होऊन शाळेला जात असताना सारखी आठवण येते सर्वच शिक्षक लोकांची. तर असे शिक्षक तिथे देखील भेटले की ज्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान शिकवलं. तिथून परत कॉलेजमध्ये गेले. तिथला प्रवास आता दुसऱ्या नंतर सांगते, आता खूप झालं बडबड. तर पुढची फरमाईश घेऊयात. तर खूपच बडबड केली कमी. तर पुढची फरमाईश घेऊयात. ज्यांना मी सांगितलं होतं आता ते कुठे गेले. हां, तर आपले श्रोते आहे ज्यांचा वाढदिवस आहे. ते म्हणतात की तुमच्या आवडीने मला गाणं द्या, आज माझा बर्थडे आहे. कळंब जिल्हा धाराशिव येथून आहेत सर. सरांनी नावच नाही पाठवलं. तर टेकाळी ओमप्रकाश असं त्यांनी पाठवलंय. टेकाळी ओमप्रकाश सरांना गीत ऐकायचं आहे माझ्या आवडीनी द्या म्हणताय. तर नक्कीच आज छान असं गीत तुमच्या बर्थडे निमित्त देऊयात आणि ऐकूयात टेकाळे ओमप्रकाश सर जे आहेत कळंब जिल्हा धाराशिव यांची. व्हॉट्सअप फॉर मायश

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर छान असं गीत बऱ्याच दिवसानंतर मी देखील हे गीत ऐकलं, तर सरांनी देखील थँक्यू म्हटलं. थँक्यू सो मच सर. पुढची फरमाइश घेऊयात, पुढची फरमाइश कोणाची घेऊयात? नवीनच श्रोते आहेत जे आहेत दीपक सर्जेराव हारकळ. धन्यवाद मॅडम. रेनाखळी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून ते म्हणतात, मी आज पहिल्यांदाच फरमाइश पाठवली आहे आणि मला जो एव्हरग्रीन कॉमेडी चित्रपट आहे तो म्हणजे अशी ही बनवा पनवी या चित्रपटातील गीत आणि या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. टायटल सॉन्ग देऊयात आज, कारण की हृदय वसंती फुलताना आपण सारखं जाणं आणतो. तर याच्यातलं दोन्ही गाणी परत छान आहेत. मनोजा जाग आणि कुणीतरी येणार हे पण खूप सुंदर आणि गाजलेलं गीत आहे. त्याच्यातलं म्हणजे सर्वच गीतं गाजलेली आहेत. चित्रपट तर काय बोलायलाच नको. एव्हरग्रीन आणि सुंदर डायलॉग बाजी, अशोक मामांचं बोलणं असेल, डायलॉग बाजी असेल, कॉमेडी असेल, सचिन यांचा अभिनय असेल किंवा लक्ष्याचा असेल आणि ते दुसरे होते त्यांचं नाव आठवत नाही हो मला, तुम्ही सांगा ना श्रोते जे त्यांचा भाऊ बनलेले असतात त्यांचं नाव काय? सिद्धार्थ रॉय, राईट? सिद्धार्थ रॉय असं त्यांचं नाव आहे. तर अश्विनी भावे, प्रिया आणि विजू खोटे, तसंच नयनतारा, सुधीर जोशी हे सर्वच जण आपल्या चित्रपटामध्ये दिसतात आणि सचिन पिळगावकर यांनीच हा चित्रपट डिरेक्ट केलेला आहे. तर कधी बघा, 23 सप्टेंबर रोजी, त्यावेळेस 23 सप्टेंबर रोजी 1988 हा चित्रपट रिलीज झालाय. बघा डेट सुद्धा म्हणजे आता पाहिली मी. तर खूप सुंदर चित्रपट, आज पण तो चित्रपट तेवढाच सर्वांना आवडतो, आज पण तेवढाच पाहिला जातो. तर ऐकूयात जे पहिल्यांदा आपल्या फरमाइश पाठवत आहेत. नवीन श्रोते आहेत दीपक सर्जेराव हारकळ यांची व्हॉट्सअप फरमाइश, जे आहेत रेना खळी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

अगदी पूर्ण चित्रपट डोळ्यावरती नाही का असा समोरच आला. इतका आवडतो मला चित्रपट, काय कधीही लागू देत मी थांबून थांबून किंवा डायलॉग तरी सतत ऐकत असते आणि मला खूप आवडतं त्याच्यातले डायलॉग्स आणि चित्रपट देखील. तर असं हा अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे, पाहायला देखील तेवढंच गोड वाटतं हे गीत. तर पुढची फरमाईश घेऊयात. रवी बोरकर, मुक्काम वॅड तालुका रिसोड जिल्हा वाशिम. आज शिक्षक दिवस, प्रथम गुरु त्यांच्यापासून सर्वांचे अस्तित्व सुरू. जीवनाच्या प्रवासात आपल्याला बोलायला व बोट धरून चालायला शिकवणारे शिक्षक हे आपले आई वडील असतात. माझ्यातर्फे रेडिओ तरणाच्या तर्फे शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज मला दे दणादणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत सर्व त्यांचे मित्र देखील आहेत, गजानन कावरके, सूरज बोंडे, साई बोरकर, रवी बांगर हे त्यांचे मित्र आहेत. तर नक्कीच आनंद घेऊया त्या सुंदरशा गीताचा आणि नक्कीच खूप छान अशी थॉट त्यांनी पाठवला शिक्षक दिनानिमित्त, त्याबद्दल देखील आभार. ऐकूयात दे दणादण या चित्रपटातील हे एव्हरग्रीन गाणं, जे गीत गायलं आहे शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांनी.

यानंतरची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवस झालं सरस्वती ताईंची देखील फरमाईश पूर्ण नाही झाली आहे. प्रगतीताई कशा आहात म्हणतायत? आता छान आहे. आता सर्व श्रोतांना कळत असेल आवाज, सर्दी देखील कमी झालेली आहे. ये तर सरस्वती चोपडेताई, मी नक्कीच छान आहे, तुम्ही कशा आहात? त्या म्हणतात आम्ही शेतामध्ये आहोत, परंतु सरांनी माझी फरमाईश काही घेतली नाही, तर तुम्ही नक्कीच आज फरमाईश घ्या. तर नक्कीच ताई तुमची फरमाईश घेते. त्या म्हणतात की आम्ही शेतामध्ये आहोत, खूप कडक ऊन पडलंय, आणि देवाला हीच प्रार्थना आहे की आता तरी पाऊस येऊ दे. गजानन महाराजांच्या चरणी मी हीच प्रार्थना करते आणि खूप पाऊस पडू दे, जेणेकरून पिकं खूप सुकली आहेत, खूप सारा पाऊस पडू दे, असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच सर्वच शेतकरी बांधव जे आहेत, आपण सर्वच जण करतोय खरं तर प्रार्थना, पण त्याला यायचं आहे तेव्हाच तो येणार आहे असंच वाटतंय. तो काही आपली प्रार्थना ऐकतच नाहीये, आणि सर्वजणी आता विनंती तर करतायत. आता बघू, विघ्न हरता येतोय, विघ्न नक्कीच टळतील अशी आशा करूयात. आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे, सुंदर असं गीत आहे, रेडू या चित्रपटातील गीत आहे, आणि देवाला विनवणी करणारं असंच हे गीत आहे. ऐकूयात सरस्वती ताईंची व्हॉट्सअप फॉर माईश.

0: जय जायत ना तो हेचीच का जाय
1: येता म्हणजे कपार मुकू निखाल सुन लागले
2: आता सगळा बरा आला बाकी
3: नाही नाही सारख्याचं बाकी सुखोळावल्यासारखं करता अन पाणी टाकल्यान माहिता

मोडसं फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश घेऊयात. कांदे खुरपत आहेत आपल्या श्रोत्या सिद्धेश्वर, कल्पना सिद्धेश्वर घडके कव्हे येथून आपल्या श्रोत्या आहेत. आणि खूप बायका कांदे खुरपत आहेत, कल्पना घळके, शारदा घळके, दामिनी घळके, कौशल्या घळके, अनुसया घळके, कविता घळके, राधा काळे आणि सुरेखा काळे. आम्ही सगळ्या मैत्रिणी कांदे खुरपत आहोत. तर आज आम्हाला सर्वांनाच गीत ऐकायचं आहे. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे, मराठीतील खूप छान असं गीत आहे, हे त्यांना गीत ऐकायचं आहे. हमाल ते धमाल या चित्रपटातील गीत आहे. आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा आवाज आहे. अनिल मोहिले यांचं म्युझिक आहे. तर विवेक आपटे यांचं गीत आहे. खूप छान असं गीत. वर्षा उसगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडगोळी दिसते या चित्रपटामध्ये. आणि खूप सुंदर असा चित्रपट, काहीतरी शिकण्यासारखं. एक हमाल कसा सुपरस्टार होतो हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला गेला होता. छान असा चित्रपट होता. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात कल्पना सिद्धेश्वर घळकेताई आणि सर्व घळके परिवारातल्या जेवढ्या काही सर्व मंडळी आहेत, सर्वजणी त्यांच्यासोबत मैत्रिणी ह्या कांदे खुरपत आहेत. तर काळजी घ्या, ऊन खूप आहे, जास्त उन्हात पण बसू नका, थोडासा सावलीला बसून आराम देखील करा. तर ऐकूयात घळकेताईंची आणि त्यांच्या मैत्रिणींची ही व्हॉट्सअप फरमाईश.

आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदर संगीत आहे, एव्हरग्रीन गाणं आहे, सर्वांनाच आवडतं हे गाणं हमाल दे धमाल या चित्रपटातील. पुढची फरमाईश, एक जोशपूर्ण गाणं आलेलं आहे ज्याने खूपच आपल्याला भारी वाटतं गाणं ऐकून, आणि एक नवीन

उत्साह निर्माण होतो. गाणं ऐकलं की देशावरचं प्रेम हे जागून उठतं. आणि खरंच खूप छान असं गीत, चित्रपट देखील खूप छान गाजलेला आहे. चक दे इंडिया हा चित्रपट आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात, आय एम युअर रेग्युलर लिस्नर डॉक्टर किरण वहिल सर. वहिलच आहे का सर? जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा. तर रेडिओ सेंटरला खास रिक्वेस्ट, आम्ही सगळे मित्र आज एकत्र गाडीतून प्रवासाला निघालो आहोत. जगातील वन ऑफ द टफेस्ट मॅरेथॉन म्हणजे ओळखली जाणारी ती आहे सातारा हिल हाफ मॅरेथॉन. ओके, तर आम्ही सगळे तिथे चाललो आहोत. तर त्यात मोटिवेशनल म्हणून आम्हाला चक दे इंडियाचं गीत ऐकायचं आहे. गाडीत फुल ऑन मस्तीचा माहोल आहे. आमच्या या प्रवासाची मज्जा अजून वाढवण्यासाठी नक्कीच हे गीत घ्या असं म्हणतात. डेडिकेट करा आमच्या सर्व ग्रुपसाठी. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. ग्रुपचे नाव आहे काक्रम रनर्स करकम. चुकलं असेल तर प्लीज सांगा मला पटकन. करकम रनर्स डॉक्टर किरण वहिल सर, बापू गायकवाड भावी मेंबर असं म्हणतात, ढगे साहेब तसंच दिगा मालक, कौस्तुभ लटानी. आता कसं होतं की इंग्लिशमध्ये पाठवल्यामुळे थोडेसे प्रोनाऊन्सेशन चेंज सॉरी होतात सर. मला पहिल्यांदाच नावं आल्यामुळे पण देखील कन्फ्युजन होतं. तर चुकलं असेल तर प्लीज माफ करा. आणि सर्वांची नावं तर घेतले, जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा. तर पुन्हा एकदा सांगते, ग्रुप जो आहे तो आहे करकम रनर्स. डॉक्टर किनर सर, बापू गायकवाड सर, ढगे साहेब, दिगा सर, कौस्तुभ हे सर्वजण आहेत आत्ता. तर बेस्ट ऑफ लक सर्वांना, बेस्ट ऑफ लक करते. विशू व्हेरी बेस्ट ऑफ लक. रेडिओ तेरणाकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर या गीतासोबत नक्कीच मोटिवेशनल होऊन तुम्ही जिंकून याल ही आशा करते. आणि खास तुमच्यासाठी हे गीत ऐकूयात गाडीतून प्रवास करणारे. आणि व्यवस्थित या, व्यवस्थित रहा, तर काळजी देखील घ्या. ऐकूयात जे आपले नियमित श्रोते आहेत डॉक्टर किरण सर आणि त्यांच्यासोबत ग्रुप जो त्यांचा आहे सध्या, यांची व्हॉट्सअपवर माहिती.

चाकदे इंडिया म्हणत वळूयात पुढच्या फरमाईशकडे. 2:12 होत आहेत. मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि ओशाळचं वातावरण, एकतर आज कॉलेजवरती कोणीही नसतं, थोडेफार लोकं असतात, खूपच कमी लोकं दिसतात, त्याच्यामुळे इतकं ओशाळल्यासारखं वाटतं हे वातावरण. आणि आता तर बाहेर पाहिलं तर असं वाटायला लागलं की म्हणजे कसं काय म्हणतात त्याला, ऊन आणि सावली थोडं मिक्सअप असल्यासारखं असतं ते मिश्रण, त्यासारखं वातावरण झालं आहे ते. आणि बाहेर असं पाऊस नसल्यामुळे एकतर थोडंसं गवत देखील येलो येलो दिसत आहे, काही ठिकाणी ग्रीन ग्रीन दिसत आहे. तर असं वातावरण झालं आहे धाराशिवमध्ये. आपल्याकडे कसं वातावरण आहे सध्या तुम्ही सांगू शकताय मला. तर पुढची फरमाईश घेऊयात. यानंतरची फरमाईश जी आलेली आहे आपल्या सोलापूरवरून श्रोत्या आहेत तेजश्री, माधुरी, शुभांगी, ज्योती, प्रांजली या सर्वांनाच एक गीत ऐकायचं आहे. आज खरं तर जन्माष्टमी देखील आहे, तर ते त्यांना गीत ऐकायचं आहे. एक खूप छान कृष्ण मुरारी असं गाणं आलं होतं गायत्री शेलार यांच्या आवाजात, ते गीत त्यांना ऐकायचं आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात. आपल्या ज्या नियमित श्रोत्या आहेत त्या म्हणजे तेजश्री, संगीता, महानंदा, अनुराधा, किरण, रेश्मा, छाया, सरिता, नीता, वैष्णवी, अश्विनी या सर्वजणींना गीत ऐकायचं आहे. तर चला आनंद घेऊयात. या सर्व ज्या मैत्रिणी आहेत सोलापूरवरून यांना हे गीत ऐकायचं आहे. आज गोपालकाला आहे त्यानिमित्त.

यानंतरची फरमाइश देखील निवडुंग या चित्रपटातील गीताला बऱ्याच दिवसानंतर हे गाणं खरं तर ऐकणार देखील मी आहे आणि पाहणार देखील असंच म्हणता येईल. तर कारण की हे गीत पाठवलं आहे श्रोते आहेत बबन चौगुले बोरपाडणे येथून. तर बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाइश, आणखीन बऱ्याच श्रोत्यांची फरमाइशी घ्यायची आहेत. पाहूयात किती जणांच्या आज फरमाइशी पूर्ण होतात. निवडुंग या चित्रपटातील मराठी सुंदर असं गीत आहे जे त्यावेळेस देखील गाजले, आज देखील आपण ऐकतो. खरं तर हे गाणं आपल्या इथे कर्मचारी आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना हे गीत ऐकायचं आहे, पण मला काही त्या दिवशी लक्षात नाही राहिलं. तर नक्कीच ही फरमाइश पूर्ण करूयात बबन सरांची. तर गाणं म्हणजे लव लव करी पात डोळ नाही थाऱ्याला लव लव करी पात एकटक पाहु कस लुक लुक ताऱ्याला लव लव करी पात. खूप दिवसानंतर हे गाणं ऐकायला देखील भेटणार आहे. तर ऐकूयात, आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

खरं तर ही गाणी खरं तर खूप स्मरणात राहिलेली आहेत. अगदी आकाशवाणीवरती ही गाणी ऐकलीत तर असं गाणं हे देखील बऱ्याच वर्षांनीच ऐकल्यासारखं मला तर वाटलं. खूप दिवसांनी हे गाणं मी देखील ऐकलंय तर थँक्यू सर. याच्यानंतरची फरमाईश देखील खरं तर आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजे पाऊस वरून राजा हा कधी बरसेल याचीच वाट पाहतोय. त्याच निमित्त गीत आलेलं आहे. नमस्कार प्रगतीताई, मी सचिन ढाकणे, राहणार कोरेगाव तालुका बार्शी. पिकं सुकून गेली आहेत प्रगतीताई, खूप उदास आणि मन सुन्न करणारं वातावरण झालं आहे शेतामध्ये. आणि आमचा जयश्रीराम शेतकरी गट कोरेगाव आहे. आम्ही सकाळपासून तेरणीची प्रेरणा कार्यक्रम खूप छान आहे आणि आपला आवाज खूप गारवा देतो या उजाड वातावरणात. बापरे, थँक्यू सो मच सर. खूप कमी शब्दात खूप छान वर्णन केलं तुम्ही, त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि खरं तर खरे हे सर्वत्रच आपण पाहतोय की पाऊस अजिबातच नाही आहे आपल्याकडे. सरांनी फोटो देखील पाठवला मला शेतातून. तर नक्कीच वरुणराजाकडे प्रार्थना करणार त्यांनी गीत दिलेलं आहे. आणि तसंच एक गीत आणखीन आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. त्या देखील आपल्या नियमित श्रोत्या आहेत, बार्शीवरूनच आहेत, गीता दिनेश मोरेताई. आणि त्यांनी देखील शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा दिल्यात आणि म्हणतात, ताई खरंच पावसाची खूप गरज आहे, सगळी पिकं करपली आहेत, माझे मिस्टर खूप खूप टेन्शनमध्ये आहेत असं म्हणतात, पाऊस नाही अजिबात म्हणून. तर मला देखील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर गीता दिनेश मोरेताई आणि आपले जे नवीन श्रोते आहेत, पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे, ते म्हणजे सचिन सर कोरेगाव तालुका बार्शी, यांना गीत ऐकायचं आहे. अगदी विनवणी करणार आहे, चातकासारखे आपण त्या वरुणराजेची वाट पाहतोय असंच गीत त्यांनी दिलं आहे. ऐकूयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश 2:30 होत आहेत. यानंतरची फरमाईश घेऊयात. आज बरेच दिवस झाले सर फरमाईश पाठवतात पण घेणं काही झालं नाही, पण नक्कीच आज फरमाईश त्यांची पूर्ण करूयात. विकास बाळासाहेब पौळ मुक्काम पोस्ट आळणीकर आणि ते नवीन श्रोत आहेत असं त्यांनी सांगितलंय. मी बरेच दिवस झालं फरमाईश पाठवतो पण काही घेतली नाहीये, तर आज तुम्ही नक्कीच घ्या असं म्हणताय. तर विकास बाळासाहेब पौळ सर सॉरी म्हणते, पण नक्कीच आज तुमची फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मी. तर त्यांना दिलवाले या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अजय देवगन आणि रवीना टंडन यांचा हा चित्रपट खूप गाजलेला चित्रपट 90s मधला, आणि सर्वांनाच हा चित्रपट फार आवडतो. नदीम श्रवण यांचं म्युझिक आहे, समीर यांचं गीत आहे, आणि आज पण हा चित्रपट तेवढाच लोकांना आवडतो, गाणी देखील तेवढीच आवडली जातात. मध्यंतरी काय झालं की ही गीतं फार येत होती आपल्याकडे, तर आज खूप दिवसानंतर हे गीत आलेलं आहे. तर नक्कीच सर थँक्यू सो मच सर. इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. ऐकूयात विकास बाळासाहेब पौळ सर मुक्काम पोस्ट आळणीकर, नवीन श्रोते आहेत आपले.

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर आज आहे गोपाल काला, तर त्यानिमित्त गीत पाठवलं आहे. आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे मनोज उमाकांत मठपती लोहारा येथून बोलत आहेत आणि माझी पण फरमाईश सरांनी घेतली नव्हती असं म्हणतात. तर हरकत नाही, आज मी तुमची फरमाईश पूर्ण करते. तर इंदिरानगर लोहारा येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज त्यांना गीत ऐकायचं आहे. मच्च गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बका संभल तेरी गगरी रे. मला खास हे गीत का आवडतं माहिती आहे, परवीन बॉबी जे आहेत त्यामध्ये इतक्या गोड दिसतात ना. त्यांनी मराठमोळा लुक केला, खूप छान लुक आणि त्यांचे एक्सप्रेशन आहेत. आणि बिग बींचे फॅन तर आहेच, तर त्यांच्याबद्दल तर सांगायलाच नको, पण परवीन बॉबीसाठी हे गाणं मला फार आवडतं, पाहायलाच जास्त आवडतं. तर हे गीत अजून एक श्रोत्यांना ऐकायचं आहे. आपले दारफळवरून श्रोत आहेत अतुल काकडे दारफळ येथून, आज त्यांना देखील गीत ऐकायचं आहे. सूरज काकडे, एस के फ्रेंड्स, हांडेवाडी पुणे, प्रतीक बरकडे, आम्हा सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि अजून एक श्रोत आहेत, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणजे जीवेश्वर टेलर, एसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून आपले नियमित श्रोत आहेत हे देखील. तर नक्कीच ऐकूयात जीवेश्वर टेलर, एसगाव मालेगाव नाशिक येथून आपले जे श्रोते आहेत यांना देखील खुद्दार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तसंच आपले श्रोते दारफळ येथून आज त्यांनी देखील पहिल्यांदा फरमाईश पाठवली अतुल काकडे सर आणि त्यांचे सर्व मित्र आणि त्याचबरोबर मठपती सर जे रेग्युलरचे श्रोते आहेत पण कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात, म्हणजेच मनोज उमाकांत मठपती सर. या सर्वांचीच ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला पुढचं देखील गीत असंच आलेलं आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपले नियमित श्रोत आहेत सुनील शिंदे जाम इथून आहेत आपले नियमित श्रोते. सरांना गीत ऐकायचं आहे ते म्हणजे जन्माष्टमी निमित्तच म्हणजेच आज गोपाल काला आहे त्यानिमित्त सरांना गीत ऐकायचं आहे. वाई येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर आपण आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत मला, तर थँक्यू सो मच सर. आणि आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातील खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील पद्मिनी कोल्हापुरी दिसतात. अगदी बाल कलाकार म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यात आणि ते गीत खूप गाजलं आहे. तर शिक्षकाचं त्यांनी महत्त्व सांगितलं आहे. शी म्हणजे शिखरापर्यंत नेणाऱ्या, क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य निष्ठतेने पूर्णपणे अशा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सुनील शिंदे सर थँक्यू सो मच सर. खूप छान असं गीत सरांनी पाठवलं आहे ते गीत आपण ऐकलंच असेल किंवा शिंदे सर थँक्यू सो मच सर. खूप छान असं गीत सरांनी पाठवलं आहे ते गीत आपण ऐकलंच असेल किंवा स्टोरीला देखील त्याच्यामधलं कडवं एक सांगते ते असं आहे जमणार नाही मला.
1: बोली मुस्काते मैया सुन मेरे प्यारे

आणखीन भरपूर फरमायशी राहिले आहेत, आणखीन खूप फरमायशी आलेल्या पण आहेत. तर आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. 1 ते 3 दरम्यान मी आरजी प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह. आणि या दरम्यान तुम्ही फरमाईशीमध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचं आहे, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बार्शीमध्ये देखील ऊन पडलेलं आहे असं सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस नाही आहे असं म्हणतात, ऊन खूप पडलंय. बऱ्याच ठिकाणी श्रोत्यांनी मला सांगितलं होतं की तिकडे ऊन पडलेलं आहे. तर असं काहीसं वातावरण इथं देखील तसंच वातावरण आहे. तर पुढची फरमाईश रेश्मा अजय जाधव सांगलीवरून बोलतीये. आज 5 सप्टेंबर आहे, तर सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यांनी. आणि गोपाल काला शिक्षकांबद्दल सांगायचं तर खूप त्या म्हणतात की मला जे शिक्षक शिकवायला होते ते खूप छान शिकवत होते. माझ्या जास्त आवडत्या शिक्षिका म्हणजे मोरे मॅडम, त्या खूप छान पद्धतीनं शिक्षण त्यांनी दिलंय. आणि त्या मॅडमना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मराठी भाषेला, मराठी विषयाला होत्या त्या, आणि गणित विषयाला शिकवायला कुंभार मॅडम होत्या. कुंभार मॅडम माझ्या मोठ्या सुमित मामा शाळेत शिकत आहेत. कुंभार मॅडम माझा मोठा सुमित मामा शाळेत शिकत आहेत. आता हे नाही समजलं मला. आणि मगाशी कुंभार मॅडम, ओके, आता त्यांच्या मुलाला सुमित सर शिकवायला आहेत असंच आहे का काहीतरी? आय थिंक सो असंच आहे. थोडंसं कन्फ्युजन झालं ताई लिहिताना तुमच्याकडून, तर हरकत नाही. पण त्यांना सांगायचं आहे की कुंभार मॅडम त्यांना शिकवायला होत्या मॅथला, आणि मराठी मॅडमला, मराठी विषयाला पण मॅडम होत्या मोरे मॅडम, त्यांनी खूप छान शिकवत होत्या असं त्यांना सांगायचं आहे. तर शिक्षक मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवतात, तर सर्व शिक्षकांना टीचर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांनी एक सुंदर असं गीत डेडिकेट केलं आहे सर्व श्रोत्या शिक्षकांसाठी. तर ते हीच आमची प्रार्थना, खूप छान असं ही प्रार्थना आहे आणि नक्कीच सर्वांना आवडते. तर हिंजवडी पुणे येथे देखील हलका पावसाच्या सरी चालू आहेत असं त्यांनी सांगितलंय. आणि तसंच दौंडमध्ये सुद्धा कडक ऊन आहे, सावली पण येत आहे असं त्यांनी सांगितलंय. आजच्या ठळक बातम्या आहेत या. तर आजच्या ठळक बातम्या मागे सांगेल टडनिंग टडनिंग म्हणजे सह्याद्रीवरती ते एकदम म्युझिक वाढे टडनिंग, तर खूप छान वाटायचं ते. कसं वाजलं की लगेच वाटायचं की बातम्या सुरू झाल्या, आजच्या ठळक बातम्या. चला तर आजच्या ठळक बातम्या तरी सांगतेच मी, जसं की मध्ये मध्ये आपले श्रोते सांगतात की त्यांच्याकडे ऊन आहे पाऊस आहे, अशा ठळक बातम्या नक्कीच सांगण्यास मला आवडेल. तर पुढच्या डकी ठळक बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पुढच्या फरमाईशीमध्ये, म्हणजेच अशोक शिंदे सरांच्या एका आठवणींचा आढावा आपण घेणार आहोत पुढच्या बातम्यांमध्ये. तर पुढे वळवात आणि ही प्रार्थना नक्कीच सर्व श्रोत्यांना, शिक्षकांना डेडिकेट करूयात.

चला ही सर्वांसाठीच प्रार्थना होती, सर्वच जण प्रार्थना केल्यासारखंच फील झालं. तर पुढची फरमाईश घेऊयात. ती म्हणजे पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात, त्या म्हणतात, हॅलो मॅडम, आमच्या ग्रुपमध्ये दोन स्मार्ट मुलं आहेत, एक म्हणजे डॉक्टर तुषार सर्वदे आणि दुसरे डॉक्टर रविकुमार जाधव. तर त्यांच्यासाठी एक माझी सॉंगची रिक्वेस्ट आहे, धुरंधर या चित्रपटातील टायटल सॉंग ऐकायचं आहे. ते आमच्याबरोबर आहेत, त्यांनाही खूप छान वाटेल आणि आम्हालाही देखील खूप छान वाटेल. रिक्वेस्ट आहे, पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात आणि कौस्तुभ लाटणेकडून, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथून. तर नक्कीच आपण तुमची फरमाईश देऊयात. आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवल्याबद्दल त्याबद्दल देखील आभारी आहे आणि असेच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. ऐकूयात आता कौस्तुभ सर, ओके, त्याचबरोबर डॉक्टर तुषार सर्वदे सर आणि डॉक्टर रविकुमार जाधव सरांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

पुढची फरमाईश घेऊयात. शनिवार टू शनिवार ज्यांची फरमाईश असते. तत्पूर्वी मग अशी रेश्माताई सांगत होत्या की मुलाला सुमित सर शिकवायला आहेत आणि आता सांगा म्हणत होत्या, म्हणून मी सांगितलं की त्यांच्या मुलांना सुमित सर शिकवायला आहेत. तर नक्कीच थँक्यू सो मच ताई. तर पुढची फरमाईश शनिवार टू शनिवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते हिरामण खिराडे सर. आज बऱ्याच दिवसानंतर सर लाईव्ह मग अशी पाणी देत होते सर असं सांगितलं, आता लाईव्ह आलोय असं म्हटलंय. तथागत रेडिओ श्रोता संघ अभयकडतल कमानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली, आदर्श आर्यन, मंगेश तसेच माझे मित्र सुरेश भड, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, राजप्पा दुर्गे, अकबर शेख, दत्ता कदम, अमोल कांबळे, शशिकांतडी कांबळे, ओमप्रकाश गित्ते, कुबेर मस्के, अशोक शिंदे, रफिक इनामदार, राजकुमार माणे, सचिन झेंगडे, गजानन कावरखे, बाळासाहेब सोलणकर, प्रमिलाताई बारबोली, सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे. आणि तसंच आपले कवटे महांकाळ येथून जे श्रोते आहेत, सांगली येथून आपले नियमित श्रोते आहेत बजरंग सपकाळ सर, यांना देखील आज गीत ऐकायचं आहे. आमचे मित्र शेतकरी दूध संकलन केंद्राचे मालक ऋषिकेश माळी यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. आमचे भाऊ प्रवीण शंकर सपकाळ यांना देखील आज गीत ऐकायचं आहे. मित्र परिवार कवटे महांकाळ हिंगणगाव येथून. तर हा नक्कीच आपली फरमाईश पूर्ण करते. तसंच मला कोळी सरांनी देखील एक मेसेज पाठवला होता, तो सहभागी करा असं म्हणत होते. तर प्रगतीताई शुभ दुपार, शिक्षक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व श्रोत्यांना देखील त्यांनी दिल्या. ज्ञानाची ज्योत पेटवून अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनपूर्वक नमन. आपल्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, स्वप्नांना बळ मिळते आणि भविष्यातील यशाची पायाभरणी होते. सर्व आदरणीय शिक्षक शिक्षिकांना मनपूर्वक शुभेच्छा. गुरु हेच ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत. संतोष कोळी मुंगशी आपले नियमित श्रोते आहेत, यांनी हा थॉट पाठवला. थँक्यू सो मच सर. तर ऐकूयात हिरामण खिराडे सर आणि कवटे महांकाळ येथून जे आपले बजरंग सपकाळ सर आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व समवेत त्यांचे जे मित्र आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात कसे 3 वाजले आज खरंच कळलं पण नाही मला, आणि भरपूर आणखीन खरं तर फरमायशी राहिलेल्या आहेत. तर जसं की मी म्हणत असते नेहमी की कुठे अँकरिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय मला. तसंच सिंगिंग विथ अँकरिंग हे दोन्हीही मी करू शकते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर पुढची फरमाईश खरं तर म्हणण्यापेक्षा आपल्या ताई म्हणतात की मला 2 ओळी तुमच्या आवाजात हे गाणं ऐकायचं आहे प्लीज प्लीज, अशा सरस्वती चोपडे ताई म्हणतात. आता मला हे गाणं म्हणा का म्हणता तुम्ही गवळण आहे खरं तर. त्या खूप प्लीज प्लीज करतायत म्हणून त्यांच्या आग्रहस्तव आग्रहस्तव ह्या 2 ओळी नक्कीच गाऊन दाखवते. नाही जमणार मला माहिती आहे पण ताई म्हणतात म्हणून बघू ट्राय करूयात.
1: मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात.
0: नाही खुश जमलं नाही जमलं मला माहीत नाही पण तुमच्यासाठी 2 ओळी गायल्या. तर पुढची फरमाईश घेऊयात. आपल्या ज्या श्रोत्या आहेत नियमित श्रोत्या आहेत धाराशिव येथून, आणि योगिता निलंगेताई आहेत धाराशिव येथून, आणि त्यांना गीत आज ऐकायचं आहे. याच्याआधी देखील त्यांची फरमाईश आली होती पण ती काही पूर्ण मला करता आली नव्हती, पण नक्कीच आज पूर्ण करते. बरेच दिवस झाले, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन देखील झालं होतं, त्यामध्ये देखील त्यावेळेस देखील त्यांनी मेसेज मला केला होता, कारण की मी मध्ये आजारी होते ना, त्यावेळेस त्यांनी मला मेसेज करून पाठवलं की काळजी घ्या तुम्ही. आणि त्यांना माझं सूत्रसंचालन खूप आवडतं म्हणतात, आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे. थँक्यू सो मच ताई, खूप प्रेम करतात आणि धाराशिवच्याच आहेत. खरं तर धाराशिवचे जेवढे श्रोते आहेत त्यांना मी म्हणत असते की तुम्ही एकदा व्हिजिट करा रेडिओ तिरण्याला, नक्कीच भेटण्याची उत्सुकता मला देखील आपल्या श्रोत्यांना असते. तर धाराशिवच्या जे श्रोते आहेत त्यांनी एक दिवस मला आधी सांगितलं तरी, म्हणजे इतर देखील श्रोते आहेतच आपले, पण एक दिवस तुम्ही आधी सांगायचं आणि रेडिओ तिरण्याला तुम्ही येऊ शकता. तर हेच सुंदर असं गीत त्यांना ऐकायचं आहे. ते म्हणतात मॅडम पाऊस पडत नाही आहे म्हणून माझं गाणं आहे लगान या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. तर नक्कीच ताई थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओवरती प्रेम करताय पाहून खूप छान वाटतं. आणि यूट्यूबला गाणी ऐकता येतात पण रेडिओ तिरण्याला पाठवलेल्या वेगवेगळ्या डोक्यांमधून आलेली छान छान फरमायशी ह्या खूप सुंदर असतात आणि खूप छान ऐकल्या देखील जातात आणि त्या ऐकलेल्या देखील नसतात, त्यामुळे खूप आनंद होतो असं म्हणतायत ताई. तर योगिता ताई थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM. पण तत्पूर्वी माहिती आहे मगाशीपासून मी म्हणते की मला मी म्हटलं अँकरिंग करतात, त्यामध्ये आपले अनंत कुलकर्णी सर म्हणतात लग्नामध्ये अँकरिंग करण्यासाठी येणार का, त्याची ऑर्डर तुम्हाला देतो मी, तुम्हाला फेमस करून टाकतो असं म्हणतात. बघूया ट्राय करूयात आपण. आणि थँक्यू सो मच, छान गायलं त्याबद्दल, छान आवाज, ओ माय गॉड थँक्यू, खूप छान आवाज आहे, खूप जणांनी मेसेज केला, थँक्यू सो मच. पुढची फरमाईश घेऊयात, ती म्हणजे योगिता ताईंचीच, पण तत्पूर्वी सतत गाण्याचा सराव करत राहा ताई साहेब, भविष्यामध्ये किती जरी गाणं अवघड वाटलं तरी गाता येईल, वेळी सहज वाटावं असा सराव करावा, भविष्यात फायदा हा तुमचाच आहे. नक्कीच सर, तो प्रवास मी चालू करणार आहे आता आणि त्याच्यासाठी आता मी सज्ज झालेली आहे, तर आता गाण्याचा प्रवास देखील मी करणारच आहे. पण अशोक शिंदे सरांचा मगाशीपासून किस्सा राहिला आहे, योगिता ताई एकाच मिनिटात तो किस्सा सांगून लगेच तुमची फरमाईश घेते. तर अशोक शिंदे सर म्हणतात, पण मी अशोक शिंदे सर मला म्हणतात की आज गोपाल काला आहे आणि सर काला करून खातात असं म्हटले, तर माझ्यासारखा काला तुम्हाला खाता येणार नाही असं म्हणत होते, अशी चेष्टा बसकरे सर करत असतात. तर त्यांचा आज किस्सा त्यांनी सांगितला की आदर्श नवभारत विद्यालय दारफळ शाळेमध्ये जरा अति हुशारच होतो, नाही सरांकडे बघून कळतं ते खरंच खूप हुशार आहेत, त्यांचा समंजसपणा, त्यांची बोलण्याची पद्धत मला त्यांना भेटल्यानंतर खरंच जाणवलं, ते असं कौतुक तुम्ही म्हणाल की योग्य, पण सरांना जेव्हा भेटले खरंच सरांचा स्वभाव खूप छान आहे आणि त्यांना भेटून कळलं पत्रकार आहेत सर मुळात, आणि दारफळमध्ये गेल्यानंतर ते गाव जे आहे ते एकदम स्वच्छ सुंदर शहरासारखंच वाटत होतं, म्हणजे अगदी जेवढी मी काही थोडक्यात मला फिरता आलं दारफळमध्ये तेवढ्या भागामध्ये अगदी स्वच्छता होती, खूप छान गाव वाटलं मला तेवढ्याच वेळेत वेळ काढून तिथे गेले होते मी. तर माझं इंग्रजी विषयांच्या सरांवर फारच जमायचं, इंग्रजी पेपर होता मी कॉपी केली होती आणि प्रश्न पत्रिकेला छिद्र पाडून सरांकडे बघत बघत कॉपी लिहत होतो आणि अचानक सरांनी मला पकडलं आणि मग काय बेंचवर उभारावलं सरांनी आणि मुख्याध्यापक आणि अक्षरशः मला हाताने पायाने घवलत्या वस्तूनं खूप झोडपलं. त्यावेळेस माझे वडील तिथे शिपाई नाईक म्हणून होते, पण त्या दिवशी बरं झाले त्यांची रजा होती, नाहीतर तिघांनी मिळून मला आणखीन जास्त बेदम मारला असतं. आजच्या दिवशी तुम्ही आठवण करून दिली म्हणून हे लक्षात आलं. खरं तर गुरु ते गुरु होते, छडी लागे छमछम विद्याई घमघम. लय हाणायचे आत्ताच्या काळात वेगळंच आहे. आता आई बाप म्हणतात माझ्या एकुलत्या एका पोराला मारू नका, त्यामुळं पिढी बिघडत चालली असं त्यांचं म्हणणं आहे अशोक शिंदे सरांचं. खूप छान सर, खूप छान वाटला, खूप छान किस्सा तुम्हाला आठवला बऱ्याच दिवसानंतर. नक्कीच खूप छान नशीब बाबा नव्हते त्यावेळेस, नाही तर बाबांनी देखील तुम्ही म्हणताय की खूप मारलं असतं, तर तसाच विषय झाला असता. छान सर, थँक्यू सो मच ही आठवण तुम्ही माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल. तर आता ऐकूयात, पाणी येत नाही, पाऊस नाही आहे, त्यामुळे बऱ्याच आपले जे श्रोते आहेत त्यांच्या फरमाईशी असतात. त्यामधली ही देखील एक फरमाईश आहे जी ऐकायची आहे धाराशिव येथून आपल्या ज्या श्रोते आहेत योगिता निलंगेदाई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सिलदा इरादा म्हणणार आहे जाती हूं मैं, तुम्ही म्हणणार वो क्यों भला है धड़के जिया वो क्यों भला। खरं तर खूप छान गाणं आहे, आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, म्हणूनच आता हे म्हणावं असं वाटतंय। तर जाता जाता असं एक गीत जे खूप लोकप्रिय आहे, हम साथ साथ है या चित्रपटातील, आणि रंग रंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती एस एस एस शिरोळकर परिवार ग्राम रंगोली जिल्हा कोल्हापूर येथून आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आली आहे, तर नक्कीच सरांची फरमाईश घेऊयात। आणि गीत सर्वांनाच आवडतं हे अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडेल यांच्या आवाजातील गीत आहे, सुंदर असा चित्रपट, फॅमिलीने पहावा असा चित्रपट, आणखीन देखील तो तेवढाच पाहिला जातो चित्रपट, खूप गाजलेला सर्वच गाणी लोकप्रिय ठरली, सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट आहे हा देखील। तर याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथेच थांबते, पुन्हा भेटूयात सोमवारी अशाच विविध गीतांसोबत, वेगवेगळ्या किस्स्यांसोबत, आणि नक्कीच आपण प्रार्थना तर करतोयच देवाला, पण याच गीतासोबत आजच्या पुरतं इथेच थांबतीये। ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: क्या शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो आणि श्रोत्याओ, खरं तर आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तेरणाच्या परिसरातून जे व्यक्तिमत्व घडून पुढे जातात, संघर्ष करतात, यशस्वी होतात आणि त्यांचा हा जो जीवन प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि म्हणूनच आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अशा सर्व व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू करत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो। आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांना। त्यांचा खरं तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण तसं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत। पण सर्वात प्रथम तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज सर आहे, तर तिथून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान ते प्राध्यापक होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे। त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथे, म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये MIT कॉलेज इथे 17 वर्ष त्यांनी त्यांची सेवा दिली। त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून पण राहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नाशिक इथे गेले, संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत राहिले आणि त्यानंतर पुन्हा चांदवड इथे गेले आणि त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेजचे ते प्राचार्य आहेत, तसेच संस्थेचे तांत्रिक सल्लागार आहेत। याशिवाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमिक तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर अनेकदा ते कार्यरत राहिलेले आहेत। तेव्हा आपण त्यांचा हा सर्व जो प्रवास आहे तो पण जाणून घेणार आहोत आणि एकूणच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्य कसं असणार आहे ते आपल्याला त्यांच्या या वक्तव्यातून सुद्धा कळणार आहे। प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमारजी तातेड, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद
1: सर। जसं की सगळ्यात अगोदर तर आम्हाला एक खूप असं एक म्हणजे एक फिलिंग आहे की आपण तेरणाचे प्राध्यापक राहिलेला आहात आणि आपला प्रवास जो आहे तो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरू झालेला आहे। तर 1990-94 आपण पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात येतात की अगोदर आलं?
2: मी 1986 इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि त्याच्यानंतर साधारणतः 3.5 वर्ष बजाजमध्ये काम केलं, पण वडील शिक्षक असल्यामुळं
1: तो शिक्षकी पेशा
2: वारसा हक्काने आला आणि मग मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 जानेवारी 1990 मध्ये रुजू आलो। खरं तर मला या संस्थेचा आभार मानलं पाहिजे की या संस्थेने मला माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात करण्याची संधी दिली आणि जी काही माझी शिक्षकी पेशाची जडणघडण आहेत त्याची मुळं जर शोधली तर ती या संस्थेमध्ये सापडतील। 1990 पासून सुरू केलेलं 1994 पर्यंत अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला या संस्थेमध्ये मिळाली। म्हणजे त्या काळामध्ये वर्कशॉप सुपरिटेंडेंट आणि वर्कशॉपमध्ये पूर्णपणे सगळ्या प्रकारची शिस्त लावणे, DSR तयार करणे, त्याचं सगळं हे मटेरियल रेकॉर्ड तयार करणे, हे सगळं काम जे आहे करण्याची संधी मला मिळाली। त्यानंतर परीक्षा घेण्याची जी सिस्टम मला वाटतं 1991 पासून जी लागली ती कदाचित आज 2024 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू आहे।
1: म्हणजे परीक्षा घेण्याची संकल्पना तुमची?
2: परीक्षा घेणे विद्यापीठाचं काम होतं, पण परीक्षा घेताना ती कंडक्ट करण्यासाठी त्याचे पेपर्स कसे पॅक करावे, त्याच्या पिशवीवरती काय लिहावं, कसं असावं, कुठं कसं कसावं, असं स्टँडर्डायझेशन करण्याचा जो प्रयत्न मला करण्याचं जमलं, माझ्या सहकाऱ्यांसोबतच जमलं ते का, आणि त्याच्यामुळं तीच सिस्टम आजही महाविद्यालयामध्ये चालू आहे। म्हणजे सांगायला हरकत नाही की 1993 असेल आणि त्या काळामध्ये त्या वेळचे विद्यापीठाचे मराठवाडा विद्यापीठ त्या काळचं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर VB घुगे जे होते ते इथं आले, त्यांनी ही परीक्षा पद्धती बघितली कशी कंडक्ट करतात आणि याचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यांनी विद्यापीठातल्या एका शिक्षकाच्या मीटिंगमध्ये केला की परीक्षा कशी घ्यावी याचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद जाऊन परीक्षा जरूर पहा.
3: बरोबर.
2: खरं तर ही संधी जी मला या महाविद्यालयाने दिली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि त्यांचं मनापासून आभारच मानलं पाहिजे.
3: बरोबर. बरोबर.
2: अशा पद्धतीने चार वर्ष आणि शिकवण्यामध्ये त्या काळामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग होता. अतिशय चांगले शिक्षक होते आणि विद्यार्थी अतिशय चांगले होते आणि त्याच्यामुळं शिकवण्यामध्ये जो गोडी निर्माण झाली ती गोडीच मला आयुष्यामध्ये चांगला शिक्षक बनण्याची संधी जी काही मिळाली ती या महाविद्यालयातून मिळाली. आणि म्हणजे विद्यार्थी नेहमी आमच्या मागं असायचे सगळे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट असतील त्यावेळचे प्राचार्य असतील या सर्वांनी आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि
3: बरोबर सर, आता जसं की तुम्ही म्हणतायत 1990 साली तुम्ही प्राध्यापक म्हणून या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थाने तुम्ही सुरुवात केली. 34 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे, आपल्याकडे समृद्ध अनुभव आहे. म्हणजे आजच्या एआय आणि डीएसच्या जमान्यामध्ये मेटावर्सच्या जमान्यामध्ये खरंच एज्युकेशन पद्धती किती म्हणजे बदललेली आहे किंवा त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हा तर खूप वेगळा विषय आहे. पण तरीसुद्धा एक आपली स्वतःची जर्नी म्हणून जर आपण पाहायला गेलं तर आपण मग संभाजीनगरला पोहोचला, तिथं MIT कॉलेज जॉईन केलं, हे नेमकं कसं घडलं ते पण सांगा.
2: मला त्या काळामध्ये मी BE होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी जवळपास अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळं संभाजीनगरला मी पोहोचलो आणि संभाजीनगरमध्ये MIT माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आणि साधारणतः 17 वर्ष त्याच याच्यामध्ये मी माझं PG कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर PhDही त्याच फेजमध्ये कम्प्लीट केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा मेकॅनिकलच्या अभ्यास मंडळाचा सदस्य, त्याचा चेअरमन, नंतर अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर, अर्न अँड लर्न स्कीमचं चेअरमन, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि ही संधी मिळताना जे माझ्या आजूबाजूला जे सगळे प्रशासकीय अधिकारी होते, कुलगुरू होते त्या काळचे, MIT संस्थाचालक होते, या सर्वांनी माझ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना मी शिक्षकी पेशा काही सोडला नाही. म्हणजे मी जरी सगळ्या ह्याच्यावरती होतो पदावरती तरीही मी पिरियड घेतल्याशिवाय लेक्चर घेतल्याशिवाय
3: कधीही
2: मला समाधान जाणवलंच नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की या जगामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही घडतच नाही. जे काही घडतं ते सगळं इंजिनिअरिंगच आहे आणि त्याच्यामुळं हे आता जे आपणही बोलतो आहोत हे साऊंड इंजिनिअरिंगच आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आवाज जो आहे तो इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच नाही आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंग हे इतकं व्यापक फील्ड आहे की कदाचित एक जन्म काय हजारो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. आणि त्याच्यामुळं आणि योगायोग असा आहे की आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे विकसित झाली याच्यामध्ये आम्हाला सगळं बघता आलं आणि अनुभवता आलं हे सगळं. त्याच्यामुळं आम्ही खूप नशीबवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही.
3: मी पण नेहमी म्हणतो की सुईपासून ते स्पेस रॉकेट पर्यंत आणि एक विटाचं बांधकाम करण्यापासून तो डॉक्टर जो ऑपरेशन करते तिथपर्यंत इंजिनिअरिंगच्या शिवाय तर हे होऊ शकणार नाही. पण सर, जसं आता आपण पाहतोय, मी अजून एक सरांची ओळख करून द्यायची विसरली की सर हे मूळतः राहणारे बार्शीचे आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण हे MIT इंजिनिअरिंग कॉलेजचा खरं तर 17 वर्षाचा तो पण अनुभव आहे, आपण विद्यापीठात कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्तरावर कार्य केलं किंवा नेमकं काय हे पण आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण आता थोडंसं तुमच्या पुढच्या जर्नीकडे जाऊयात की संदीप विद्यापीठाचे आपण प्र कुलगुरू झालात नाशिक इथे, मग आता हे खरं तर त्याच्या पुढचा टप्पा आहे म्हणजे प्राध्यापक प्राचार्य होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रकुलगुरू होणं, तर हे नेमकं काय असतं आणि प्रकुलगुरूंचं कार्य कसं असतं ते एक सांग.
2: MIT औरंगाबादमध्ये काम करत असतानाच संदीप फाउंडेशन नाशिक इथून मला विचारणा झाली आणि नुकतंच त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वयं अर्थसाहित विद्यापीठ ज्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतो अशासाठीची परवानगीचा GR काढला होता आणि मग असं विद्यापीठ तयार करायचं का अशी संकल्पना त्या व्यवस्थापनाने मांडली आणि त्या मला विद्यापीठात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं मला ही संधी वाटली की असं विद्यापीठ आपण बनवू शकतो आणि संदीप विद्यापीठ बनवण्यामध्ये ते एक म्हणजे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते विद्यापीठ ऍक्च्युअल अस्तित्वात आणण्यापर्यंतची जी काही संधी मला मिळाली काम करण्याची त्या ती संधी खरंच उत्कृष्ट संधी होती. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच विद्यापीठाचं जे विद्यापीठ आपल्या प्रयत्नातनं त्या व्यवस्थापनाने सुरू केलं त्याच विद्यापीठाचा प्रकुलगुरू नेवाची पहिला प्रकुलगुरू होण्याची संधी मला त्या व्यवस्थापनाने दिली. त्याच्यामुळं आणि हे जे होतं ते त्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं असं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रातली जी 5-7 विद्यापीठ होती त्यातलं हे एक विद्यापीठ. आणि या विद्यापीठाला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं, स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणं, स्वतःची डिग्री देणं, स्वतःचे रिसर्च सेंटर चालवणं, स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग हे करण्याची संधी जी मिळाली त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असो, शिक्षक म्हणून असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वेगवेगळ्या समितीवरती काम करण्याचा जो अनुभव होता, या अनुभवाचा मला त्या विद्यापीठ चालवण्यामध्ये प्रचंड उपयोग झाला. आणि त्या विद्यापीठामध्ये जे असे वेगवेगळे कोर्सेस होते त्या ज्या काळामध्ये ते कोर्सेस लोकांना असे वाटायचे की हे कोर्स आहे का असा नाविन्यपूर्ण कोर्सेस आम्ही शोधून काढले आणि ते कोर्सेस त्या विद्यापीठामध्ये चालू केले. त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं की एक स्वतःचं असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाद्वारे आपला तयार केलेला अभ्यासक्रम, आपण शिकवलेला तो अभ्यासक्रम, त्याचे विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आपल्याच विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याला देणं ही जी काही प्रक्रिया होती दॅट वॉज तो एक आयुष्यातला अतिशय रोमांचक असा प्रवास आहे तो आयुष्यातला.
3: मित्रांनो आणि श्रोतेव, खरं तर आपण जे हे अतिशय रंजक आणि खूप चांगल्या पद्धतीची जे मुलाखत ऐकत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांची. जसं मी सांगितलं ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक म्हणून होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते. नाशिक येथील संदीप फाउंडेशनच्या संदीप विद्यापीठाचं जे कार्य आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याच ठिकाणी ते प्रो व्हाईस चान्सलर या पदावर पण त्यांनी राहिलेले हे सांगितलेलं आहे. आणि मग आता सर तिथून पुढचा जो प्रवास होतो तो म्हणजे चांदवड येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणचे आपण प्राचार्य आणि पुन्हा संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून तिथे एक कार्यरत आहात.
2: नाशिक धुळे रोडवरती चांदवड नावाचं एक तालुका प्लेस आहे तालुका. आणि त्या ठिकाणी 1928 साली सुरू झालेली 3 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेली एक समाजसुधारकच कर्मवीर जे म्हणतो त्यांना आपण असं आबड केशवलालजी हरकचंदजी आबड यांनी सुरू केलेली एक शाळा 3 विद्यार्थ्यांची. आणि बघता बघता या शाळेचं या छटर रोपट्याचं आता वटवृक्षात रुपांतर आहे. 13,500 विद्यार्थी असलेले, 16 फॅकल्टीज असलेले, 16 वेगवेगळे कॉलेजेस असलेलं असं हे जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये मला त्या व्यवस्थापनाने निमंत्रित केलं आणि त्या कॅम्पसमध्ये तांत्रिक सल्लागार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि ही संधी बघता बघता जे आधी इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा ग्रेड A होता तो माझ्या काळा कारकिर्दीमध्ये सहकार्यांच्याच मदतीने A+ करण्यात आला. आणि आता याच 15 दिवसापूर्वी हे महाविद्यालय आता स्वायत्त महाविद्यालय म्हणून सुद्धा UGC ने डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एक छोटी मिनी युनिव्हर्सिटी त्याच कॅम्पसमध्ये आता आम्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या दोरीने चालवत आहोत. आणि आमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं हे जे कॅम्पस आहे हे एका युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्ट व्हावं, येत्या काळामध्ये आमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे वाटचाल करत आहोत.
3: बरोबर. तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, आता मी परत 1994 जर्नीमध्ये येतो. आणि जसं आपला आतापर्यंत आता हे कारण हा एवढा सगळा प्रवास आहे जो की मला सांगण्यासाठीच 10-12 मिनिटं गेली, म्हणजे तुम्ही इतकं कार्य केलं, खरं तर त्याला अजून 120 मिनिटं पण होऊ शकतील, पण आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये समरीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच हे अभियांत्रिकीचं शिक्षण आणि ह्याची जी जर्नी आहे 34 वर्षाची ती आपण पाहत आहात, तर आपल्याला काय वाटतं की कारण मी एकदा असंच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तर प्रश्न विचारला होता की आम्हाला नॉर्मली 4 शाखा माहीत असतात इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आपलं सिव्हिल किंवा कम्प्युटर सायन्स असं, तर त्याने म्हणजे एकूण अशा 40 शाखा आहेत म्हणले आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो स्पेशलायझेशनच्या दृष्टिकोनातून. तर आपण ह्या इंजिनिअरिंगच्या या 34 वर्षाच्या जर्नीकडे कसं पाहतात ते सांगा बोला.
2: अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ना हे शिक्षणाचा मूळ उद्देश असा असावा की माणसाच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ओळखून त्याचं आयुष्य अधिक सुलभ कसं करावं, कम्फर्टेबल कसं करावं, याच्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची निर्मिती करावी, त्याच्यासाठी अभियांत्रिकीच्या मुलांना पहिल्यांदा जगामधले प्रॉब्लेम शोधता आले पाहिजेत. याच्यासाठी ती मुलं तयार करणं आणि ते प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती सोल्युशन देणारं लॉजिकल वे शिकवणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. मग तो कुठल्याही शाखेतला असो, म्हणजे आता आपला कदाचित कल्पना असेल, सर्वांना माहितीही असेल, आपल्यालाही माहीत असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगही जातो, सिव्हिल इंजिनिअरिंग जातो, प्लास्टिक्स इंजिनिअरिंग जातो आणि तो सक्सेसफुल होतो. कारण काय आहे तर त्याला त्या प्रॉब्लेमची माहिती आहे आणि त्या प्रॉब्लेमला लागणारं एखादं प्रोग्राम तयार करणं, एखादं सॉफ्टवेअर तयार करणं हे जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो अधिक प्रवीणपणे काम करू शकतो. आणि म्हणून कुठलंही इंजिनिअरिंगची शाखा शिकणं याला फारसं महत्व नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्व आहे की ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून लॉजिकली मी त्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि कसं सोल्युशन काढू शकतो. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असा, कॉम्प्युटर इंजिनियर असा, नाहीतर आत्ताच्या लेटेस्ट AIDS असा किंवा AIML असा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यातलं शिकता आलं पाहिजे. ब्रांच हा फार मोठा विषय होऊ शकत नाही. तुमचं लॉजिक डेव्हलप करण्याचं तुमचं तंत्र तुम्हाला स्वतःचं विकसित करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल मग एडिसन असू द्या नाही तर मग आपले जगदीशचंद्र बोस असू द्यात, ही सगळी माणसं जी आहेत ती शोधतात प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती काम करून जगाला सोल्युशन देतात. याचा अर्थच ते बऱ्यापैकी ते इंजिनियर्स आहेत सरळ सरळ. लॉजिकल कन्क्लुजनकडे नेणारी माणसं आहेत ही. अशा पद्धतीचं शिक्षण या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे ना, तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर ते नवीन शैक्षणिक धोरण आम्हाला त्याच दृष्टिकोनाकडून घेऊन जात आहे. आम्हाला पाठांतर करण्याच्या शिक्षण पद्धतीपासून कौशल्य आधारित शिक्षण कसं द्यावं, जे रट्टा संस्कृतीपासून ते कर्मसंस्कृतीपर्यंत कसं घेऊन जावं, याच्यासाठी सांगणारी ही जी काही नवीन शैक्षणिक नवीन राष्ट्रीय नीती आहे, शैक्षणिक नीती आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आता याच्यामध्ये भांडार सापडेल आम्हाला. आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला इंजिनिअरिंगकडे बघता आलं पाहिजे. सगळ्या आम्हाला ह्या थोड्याशा कल्पनांना छेद द्यावा लागेल की अभ्यास करायचा, पाठ करायचं, 2 मार्काचा प्रश्न सोडवला, 2 मार्क मिळाले म्हणजे आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट झालं का. कदाचित ते पदवी देण्यापर्यंतचं असेल, ते कागद मिळण्यापर्यंतच असेल, पण जर का आम्हाला खरोखर जगामध्ये माणसाच्या अडचणी सोडवणारा इंजिनियर जर तयार करायचा असेल तर त्याला आम्हाला कौशल्य आधारित शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला मी नेहमी सांगतो की 4 गोष्टी माणसाला नेहमी आवश्यक आहेत, त्याला ज्ञानही असलं पाहिजे, कौशल्यही असलं पाहिजे, ते वापरण्याचा दृष्टिकोनही असला पाहिजे आणि हे सगळं जमवण्याची आतमधून इच्छाशक्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीचं जोपर्यंत योग्य कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते कदाचित आम्हाला नोकरी देऊ शकेल. पण या आम्हाला नोकरी देणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षा नोकरी निर्माण करणारे इंजिनियर्स निर्माण करणं याच्यासाठीचे अभ्यासक्रम आम्हाला बघितले पाहिजेत. आणि ते त्या मुलांच्या डोक्यामध्ये कसं टाकता येईल त्या दृष्टिकोनातनं शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की ही जी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते त्या दृष्टिकोनातनंच वाटचाल करत आहे. आणि म्हणून हे जे काय आता स्वायत्त महाविद्यालय हळूहळू घडत आहेत त्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा चांगला उपयोग करता येईल, अशा प्रकारचा कौशल्य आधारित शिक्षणक्रम तयार करता येईल आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता येईल. 100% याच्यामध्ये बदल घडू शकेल अशा अपेक्षेचाच आणि या खात्रीचाच मी अभियंता आहे.
3: बरोबर. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, खरं तर तुम्ही वन साईड ऑफ कॉईन सांगता, ऑदर साईड पण एक आहे ती पण मी आपल्याला विचारणार आहे. पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांशी. ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक होते. छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. नाशिक येथील संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड इथे इंजिन कॉलेजचे

0: जी सगळे जे होते ते शिक्षकावरती अवलंबून होते आणि त्याच्यामुळं वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने केंद्रबिंदू होता आणि त्याच्यामुळं त्या शिक्षकांच्या आजूबाजूलाच हे विद्यार्थी फिरत असायचे कारण दुसरं सोर्सच नव्हतं. पण काळ जसा बदलला तसा तसा आता वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं ज्या मुलाच्या हातामध्ये आहेत, जो मुलगा जन्मताच त्याच्या हातामध्ये जर आज मोबाईल आहे तर त्याच्यामुळं तो डेटाशीच बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या हातामध्ये सगळं आहे. पण मुद्दा हाच आहे की त्याच्या हातामध्ये जे आहे ती फक्त माहिती आहे, ती इन्फॉर्मेशन आहे. शिक्षकाचं खरं काम आहे त्या माहितीला ज्ञानामध्ये बदलणं आणि त्याच्यात कौशल्य निर्माण करणं. ह्या अशासाठी शिक्षकाला आपली भूमिका आता शिकवण्यापासून ते फॅसिलिटेटरपर्यंत यायला हवी की तो त्याच्या शिक्षणामध्ये मदत कसा करतो, टीचिंग पासून टीचिंग लर्निंग मध्ये यायला हवं आणि म्हणून शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं अपडेट राहायला हवं आणि म्हणून टेक्नॉलॉजी जशी विकसित होते आहे त्या विकसित टेक्नॉलॉजी बरोबर शिक्षकाला सुद्धा चालायला हवं. मी मागचंच शिकवतो जुनंच शिकवतो हे सोडून द्यायला हवं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी अक्वेंटन्स कसा करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, त्याच्याशी समरूप कसं होता येईल आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच यूट्यूबचे व्हिडिओ कसे बघता येतील, पॉडकास्टमध्ये कसं जाता येईल, नवीन कसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता येईल आणि त्याचा वापर करून, म्हणजे मला सांगायला हरकत नाही की असे कित्येक शिक्षक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांचं सगळा डेटा आज पूर्णपणे त्यांच्या ब्लॉगच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, ते ब्लॉग सगळे अभ्यास करू शकतात, क्वेश्चन टाकू शकतात आणि तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. इट इज ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. आमचा मोबाईल जो आहे तो आमचा क्लासरूम आहे सरळ सरळ आणि तो गुगल क्लासरूम म्हणून आम्ही वापरतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी. बोर्डचा वापर केला काय किंवा मोबाईलच्या स्क्रीनचा वापर केला काय, मुद्दा हाच आहे की त्याच्यापर्यंत माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी शिक्षकाला आता ही भूमिका घ्यावी लागेल आणि या भूमिकेवरतीच त्याला यावं लागेल आणि म्हणून त्याला लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग हे जे काही फेज आहे, आम्ही जे शिकलो ते आता नाही आहे म्हणून अनलर्निंग करावं लागेल, नवीन जे आहे ते शिकावं लागेल आणि हे शिकूनच शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना पोहोचता येईल. अदरवाईज तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला आणि त्याला जर लक्षात आलं की काही आपल्या बरोबर होऊ शकत नाही तर मग अशा शिक्षकांना समाज किंवा विद्यार्थी 2 मिनिटांमध्ये बाजूला करू शकतो आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट बरोबर स्वतःला अपडेट करून घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली असे बरेच शिक्षक आहेत की जे स्वतःला अपडेट करतात आणि विद्यार्थ्यांबरोबर राहतात आणि म्हणून या टेक्नॉलॉजीला आपण त्या चांगल्याच अँगलनी बघितलं पाहिजे. कदाचित ही टेक्नॉलॉजी आम्हाला मदतच करणारी आली आणि म्हणून त्या मदत करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्हाला आणखीन विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल. कारण आता आजकालचं युग जे आहे ते पेटेंटचं युग आहे, आजकालचं युग जे आहे ते कॉपीराईटचं युग आहे. मग अशा काळामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना इनोव्हेशन करण्याकरता, इन्क्युबेशनमध्ये स्टार्टअप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील. कदाचित माझा वैयक्तिक जो मुद्दा आहे तो असा आहे की सिलेबसमधले असलेला एखादा भाग त्याच्या अंगावरती सोडून दिला, सेल्फ स्टडी कर म्हणून सांगितलं पण त्याला या भागाकडे घेऊन गेलो आम्ही, किंवा तू स्टार्टअप बघ, इन्क्युबेशन कडे बघ, नवीन प्रॉडक्ट शोधायला लाग, आउट ऑफ बॉक्स काय विचार करतो तो ते बघायला लाग, कशा पद्धतीने तुला या सगळ्या इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करून घेऊन स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं का, याच्यासाठी शिक्षकाला त्याचा मेंटॉर व्हावं लागेल आणि या मेंटॉरशिपमध्ये जर शिक्षक घुसला ना तर मग अजिबात अवघड नाही.
1: सर खरं तर मी स्वतः इन्स्पायर होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आय एम नॉट बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी नाही आहे, कारण माझं एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालंय BSc मध्ये. आणि तुम्ही खूप इझी सांगतायत हे, म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वेळेस खूप अवघड असेल काहीतरी असं वाटतं, पण तुम्ही इतक्या इझी फॉर्मॅटमध्ये सांगतायत की ते इझिली ग्रास्पिंग होतंय की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. आणि शिक्षकांचा जो एक धर्म आहे त्याविषयी पण आपण सांगतायत की आत्ताच्या युगानुसार आत्ताच्या पर्सपेक्शनुसार आपण कशा पद्धतीनं बदललं पाहिजे. पण हे जसं मी म्हटलं मागाशीच की नाण्याची ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ग्रहण करायचं आहे, ज्यांना घडायचं आहे, ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं ती इन्फॉर्मेशन व्हॉटर मे बी जे आहे पण ते आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मग त्याचा जसा त्याचा जो यूज आहे तो एक चांगला पण आहे, एक वाईट पण आहे, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. तर आता सध्या म्हणजे हे विचारण्याचं कारण एक असं आहे की 1990 साली आपण एक 5 वर्ष धाराशिवमध्ये इथं राहिलेला आहात, बेसिकली बार्शीचे आहात, त्यामुळे इथला परिसर तुम्हाला माहिती आहे. एक विद्यार्थी म्हणून हे म्हणून तुम्ही त्याच्यानंतर संभाजीनगरला पण गेला, तिथले पण विद्यार्थी ऑब्झर्व केले, नाशिकला केलेले आहेत, आता चांदवडला करत आहात आणि ओव्हरऑल तुम्ही जिथं जिथं म्हणून तुमच्या ह्या पूर्ण 34 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही फिरलेला, सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे, तुम्हाला काय वाटतं की धाराशिव असेल, इथल्या परिसरातला असेल, खास करून मराठवाड्यातला असेल, मग

0: जर समजा कम्पॅरिझन करायचंच म्हटलं मुंबई पुणे अजून एक कुठे अब्रॉडला जरी समजा करायचं म्हटलं, काय नेमकं तुम्हाला बेसिकली वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये काय हवंय नेमकं आजच्या युगानुसार?
1: सुदैवानं मला ही संधी मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची, वेगवेगळे विद्यार्थी बघण्याची. म्हणजे 1990 ज्यावेळेस उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्यावेळेस मी होतो, तर त्यावेळेसचे विद्यार्थी हे सगळ्या भारतांमधून यायचे. भारतातले सर्व मिनी इंडियाच होतं हे. आणि ते विद्यार्थी, ते कल्चर एकत्र झाल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाची जी लेवल होती ती अतिशय जबरदस्त होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बघा की त्या काळचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले असतील. एअरफोर्समध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, US असतील किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असतील, वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती. कारण आत्मविश्वास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात होता. आता हा जो भाग आहे, आम्हाला असं वाटतं की नेहमी की ग्रामीण भाग आहे. म्हणजे उस्मानाबाद आम्ही असं समजतो की ग्रामीण भागातली मुलं आहेत, पण ही ग्रामीण भागातली मुलं अतिशय हुशार आहेत. हुशार खूप आहेत, फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की त्यांना स्वतःला असं एक्सपोज करता येत नाही, स्वतःच असं दाखवता येत नाही. याच्यामध्ये कुठं कम्युनिकेशन मध्ये कुठे कमी पडतो का, कम्युनिकेशन स्किल मध्ये कुठे कमी आहोत का, अस्थेटिक म्हणजे आमचं जे इम्प्रेशन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कमी आहोत का, हे जे वीक पॉइंट आहेत ना, या वीक पॉइंटला शिक्षकाला पकडलं पाहिजे. अभ्यासामध्ये ती मुलं हुशार आहेत, तुम्ही त्यांना एक विषय द्या, त्यांना तो विषय ते सहज ग्रास्प करतात, सहज लिहितात, पेपरमध्ये मार्क मिळवतात, विद्यापीठामध्ये सुद्धा चमकतात. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस ते खरोखर जीवनाच्या याच्यामध्ये उतरतात, त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये आणि आजकालच्या गळेकापू स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ते उतरतात, त्यावेळेस त्यांना जी आवश्यक कौशल्य आहेत त्या कौशल्याला कसं हे करता येईल, निखारता येईल त्यांच्या अंगातल्या, याच्यासाठी शिक्षकाचा आता रोल आहे. आणि म्हणून मी म्हणलो ना मगा की एखादं बीट तुमच्या सिलेबस मधलं कमी शिकवलं तरी हरकत नाही, पण त्याच्या अंगातलं हे कम्युनिकेशन स्किलचं जे आहे त्याला वेगवेगळं, म्हणजे त्याला जे आता आपण असं म्हणतो की आता सिंगल स्किलचा जमाना नाही राहिलेला, आता मल्टी स्किलचा जमाना आहे. मग एका कौशल्यावरती नाही भागणार, मग मल्टी स्किलच्या जमान्यामध्ये त्याला काय अपेक्षित आहे की जो अभियंता आहे त्याला जर इकॉनॉमिक्स कळलंच नाही, त्याला जर कॉस्ट कळलीच नाही, त्याला जर फायनान्स कळलाच नाही, तर मग त्या अभियंत्याचा काही उपयोग नाही ना. त्यांनी डिझाईन केलेलं प्रॉडक्टच खूप कॉस्टली असेल तर कोण विकत घेणार त्याला ना. आणि म्हणून त्याला कॉस्ट काय आहे, एस्टिमेटिंग काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, या सगळ्यांमधून त्याला घडवावं लागेल. बघता बघता त्याची आणि त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल कुठल्याही भाषेमध्ये बोल. म्हणजे मी नेहमी म्हणतो, गमतीने म्हणतो असं की जगामध्ये कुठलीही भाषा येवो न येवो पण एक भाषा सगळ्यांना यायला हवी आणि ती म्हणजे लँग्वेज ऑफ प्रॉफिट.
0: प्रॉफिट ओके.
1: म्हणजे प्रॉफिट म्हणजे पैसाच नव्हे, प्रॉफिट म्हणजे समाधानही आहे, प्रॉफिट म्हणजे पैसाही आहे आणि प्रॉफिट म्हणजे प्रसिद्धी आहे. पण ही भाषा सगळ्यांना यायला हवी की जी मी करतो याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट काय मिळणार. समाधान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, पैसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, प्रसिद्धी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. ही लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस शिकाल मग कुठलीच लँग्वेज बार नाही तुम्हाला. म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंधी ज्यावेळेस चायनामध्ये जातो, सिंधीला फक्त हिंदी आणि सिंधीच येते, व चायनीज माणसाला फक्त चायनीज येते, पण या दोघांनाही माहिती आहे की दोघांनाही प्रॉफिट कमवायचं आहे. याला विकायचं, चायनीजला विकायचं आहे आणि या सिंधीला खरीदायचं आहे, काही विकत घ्यायचं आहे. आणि म्हणून दोघांमध्ये बिझनेस होतो. आणि कुठलीही भाषा न येता दोघांमध्ये जर हा बिझनेस होत असेल तर मग आम्हाला भाषेची कुठलीही अडसर मांडता कामा नये हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की तुला जी भाषा येते त्या भाषेत बोल, पण एकदम चांगला बोल, खणखणीत बोल, ला घाबरू नको. आणि म्हणूनच आपला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मदर टंग एज्युकेशनकडे जास्त जातो आहोत. आणि बघता बघता दिसेल तुम्हाला की इंजिनिअरिंग शिक्षण आणि मेडिकल शिक्षण सुद्धा हळूहळू मराठीमध्ये यायला लागलं, म्हणजे मातृभाषेत यायला लागलं. कारण भाषा हे एक माध्यम आहे आणि म्हणून तुम्हाला भाषा यायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाही. इंग्रजी आलं अतिशय चांगलं, त्याच्या पुढे जाऊन आणखीन दुसऱ्या काही भाषा घेतात. म्हणून कौशल्याला जी म्हणतो ना मी की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात का, मराठी बरोबर आणखीन दुसरी इंग्रजी येते का, इंग्रजी बरोबर फ्रेंच येते का, फ्रेंच बरोबर जर्मनी येते का, जापनीज येते का, ह्या भाषा शिका. पण याचा वापर करून तुमच्यातला आत्मविश्वास तो दुनावा. आणि तो जितका आत्मविश्वासाने तुम्ही जगाच्या समोर जाल तुम्हाला 100% यश 100% मिळणार. म्हणजे मिळणार, भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ते माध्यम तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे आणि त्या माध्यमाचा वापर करून लोकांवरती तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला सांगायचंय त्याचं ते बिंबवत आलं पाहिजे त्यांच्या मनावरती. मग त्या भाषेचं तो न्यूनगंड तुमच्या मनातला जो आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, हा न्यूनगंड आणि हा माणूस जो, हा मुलगा जो आहे तो मागं जो पडतोय स्पर्धेच्या युगामध्ये, या मुलाला आम्हाला हात धरून पुढे आणलं पाहिजे. घाबरू नको, भाषा हे फक्त माध्यम आहे, लक्षात ठेव. तुला फक्त ज्ञान आणि कौशल्याचं जोर जर असतील तुझ्याकडं तर तुला थांबवणारी ताकद जगामध्ये असूच शकत नाही. भाषेचा वापर करत राहा, शिकत राहा तू. या दृष्टिकोनातनं त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद ही खरी ताकद शिक्षकामध्येच आहे.
0: सर, आपण तर हाडाचे शिक्षक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दातून तो एक मंत्राप्रमाणेच पडायला लागलं. पण परत एकदा मी त्याच्यावर थोडंसं आणखीन एक आपला विचार अपेक्षित करतोय की जो हातामध्ये आमच्या मोबाईल आहे, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र आलं त्याच्यानंतर रेडिओ आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, टी व्ही आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, आता हातात मोबाईल आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रोडक्टिव्ह कसा व्हायला हवा याच्याविषयी थोडेसे तुम्ही तुमच्या अनुभवातून विचार सांगाल.
1: मी म्हणालो ना तुम्हाला की मोबाईल हे तुमच्या म्हणजे जे चार माणसाच्या तीन आवश्यक गरजा जे म्हणत होतो आपण, ते आता चौथ्या गरजेमध्ये आलो की डेटा असलेला मोबाईल ही चौथी आवश्यक गरज झाली काळाच्या ओघामध्ये. हा खरा तुमच्या हातामधला असलेला एक चांगला डिव्हाइस आहे. त्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस जी माहिती हवी ती त्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्या मागे आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय असं अपेक्षित असं होतं, फक्त ती माहिती कशी वापरायची याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करायचं आहे. फक्त ती माहिती कधी कुठं कशी वापरायची, माहिती सगळी अवेलेबल आहे, ती माहिती कशी संकलित करायची, त्याचं अनालिसिस कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, हे जर तुम्हाला जमलं मग हा डिव्हाइस तुमच्यासाठी एक वरदानच आहे. फक्त त्याला तुम्ही जर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 24 तास तुम्ही त्याला जर स्वतः त्याच्यामध्ये गाडून घेतलं आणि त्याचा योग्य वापर जर केला नाही तर तो शापच आहे तुमच्यासाठी. पण त्या डिव्हाइसचा योग्य वापर जर केला तर ते तुमच्यासाठी वरदानच आहे की तुम्ही बसल्या जागी, म्हणजे असं जर मला वाटलं की स्टॅनफोर्डमधल्या एखाद्या प्रोफेसरचं मला लेक्चर ऐकायचं आहे तर तुमच्या हातामध्ये तो आहे, लिंक टाकली की तुम्हाला ते ऐकता येईल आणि सहज एका मिनिटामध्ये स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरबरोबर तुम्ही जर कनेक्ट होऊ शकत असाल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य काय. आणि म्हणून तुमच्या हातामधला तो जो डिव्हाइस आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त त्या ताकदीचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि हा वापर करण्याचीच खरी जी काही शिकवण आहे ही देण्याचं काम जे आहे ते घरी आई वडिलांनंतर शिक्षकालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला आधी त्याचा वापर करायला पाहिजे. शिक्षकाला आधी मोबाईलचा वापर करता आला पाहिजे. ते म्हणजे याच्यामध्ये गुगल क्लासरूम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही तो वापर केला शिक्षकांनी तर एका सेकंदामध्ये म्हणजे आत्ता बसल्या ह्या जागी मला सांगता येईल की माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते, कोण आला होता, किती असाइनमेंट लिहिल्या, त्याने असाइनमेंट सबमिट केल्या का नाही केल्या, त्या असाइनमेंट चेक झाल्या का नाही झाल्या, एका सेकंदात तुम्हाला सांगता येईल. म्हणजे आत्ता चार काही जर वेळ झाला असेल 4:15 नक्की पोझिशन काय आहे हे सांगण्याची ताकद हा डिव्हाइस जर तुम्हाला देत असेल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य तुमचं काय आहे. एवढं सगळं भाग्य तर तुमच्याकडे आहे तर याचा फक्त योग्य वापर करा. त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अतिशय वरदान म्हणूनच तुम्ही पकडा आणि मग तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग इज वंडरफुल. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे काही आजकालचं जे टूल आहे ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, 24/7 तुमच्याकडे आहे, फक्त वापर योग्य करला.
0: त्या बात सर ग्रेट. म्हणजे खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना अमेझिंग आहे त्या. आणि खरं तर ते जे पण आता ही मुलाखत सर्वजण ऐकतील त्यांच्यासाठी खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पिरेशन देणारं असेल आणि आय ओपनिंग असेल की निश्चितच त्यांनी कशा पद्धतीनं पुढे जायला हवं. पण सर आता जसं मी तुमच्यावर थोडंसं येतो की तुम्ही आता चांदवडला प्राचार्य म्हणून आहात, तिथं तांत्रिक सल्लागार आहेत, म्हणजे एवढी तुमची अशी जर्नी राहिलेली आहे, इन फ्युचरमध्ये काय तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय आहे?
1: भविष्य कुणी वाचलेलं नाही पण भविष्य बघणारा माणूस जरूर आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो कदाचित 3 वर्ष झाली असतील, म्हणजे 3 सुद्धा नसतील, 1.5 वर्ष झालं असेल. आणि या विद्यापीठाचा माझा काही संबंध नव्हता, त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ. मला एक शिक्षक इथलाच सहज चल उदला विद्यापीठ काय दाखवतो म्हणून घेऊन गेला आणि तिथला जो प्रसंग बघितला आणि त्यांनी जे कागद फेकले तिथल्या क्लर्कनी त्याच्यानंतर मी सरळ खालीच उतरलो आणि मला विद्यापीठाबद्दल अरे हे काय विद्यापीठ असतं का असं वाटलं. आणि त्याच दिवशी परत ठरवलं की याच विद्यापीठामध्ये मी नक्की 100% जाणार कुठल्या तरी. आणि त्या दृष्टीने आयुष्यामध्ये वाटचाल राहिली आणि ज्या विद्यापीठामध्ये कागद फेकून मी खाली निघालो होतो त्याच विद्यापीठाच्या सर्वात उच्च वाडी सर्वोच्च पदावरती मला बसण्याची परमेश्वराने संधी दिली. कारण याच्यापेक्षा जास्त काय भाग्य. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मला प्लॅनिंग करून नियोजन करून जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या सहकाऱ्यांची मदत मिळाली. असंच जे काही आहे समजा माझ्या डोक्या म्हणजे मला वाटतं की मी समजा या क्षेत्रामधून ज्यावेळेस रिटायर होईन किंवा ते सेवानिवृत्त होईन त्यावेळेस मला असं वाटतं की माझा वेळ जो आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जिथं जसा टाकता येईल. आजही मी बराच वेळा प्रयत्न करतो की मे महिन्यामध्ये निघतो कुठल्या तरी शाळेमध्ये जातो मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जरूर घ्या. कारण हे शिक्षण जे आहे ते कदाचित भाकरीची गॅरंटी नाही देणार पण भाकरीची व्यवस्था करण्यामध्ये तुमची मदत करणारं शिक्षण जरूर आहे. ह्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा. तुमच्याच भाकरीचं नाही तर तुमच्याद्वारे 15-20-25-100 लोकांची भाकरी निर्माण करणारं हे शिक्षण आहे. आणि म्हणून या शिक्षणाला या दृष्टिकोनातनं बघा. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित ते लिहून ठेवलेलं असावं आणि ती जर संधी मिळाली.
0: इंजिनिअरिंग इज इन युअर ब्लड सर.
1: येस, इंजिनिअरिंग इज इन ब्लड. मी म्हणतो नेहमी देर इज नो ब्लड इन माय बॉडी, इंजिनिअरिंग इट सेल्फ इज अ ब्लड इन माय बॉडी.
0: आणि मग शेवटी जे तुमचे वडील शिक्षक म्हटलात त्यांचा जो तुम्ही वारसा पुढे चालवताय तर मग एकूणच तुम्हाला त्या गोष्टीकडे पण पाहताना कसं वाटतं ते एक सांगा. कारण
1: म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की मी राहिला तसा बार्शीचा पण माझं मूळ पैतृक गाव जे आहे ते उस्मानाबाद पासून 16 किलोमीटरवर हिंगळजवाडी नावाचं गाव आहे तेरजवळचं. आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये जे काही आहे ते उस्मान धाराशिवचंच रक्त आहे. आणि वडील एक हाडाचे शिक्षक. आजही वडिलांचं वय 87 वर्ष आहे पण आजही हा माणूस शिकवतोच आहे. आणि म्हणून या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य मिळालं. आणि ते त्यांचं
0: नाव सांगा म्हणजे आम्हाला.
1: वडिलांचं नाव आहे गिरीधारीलाल तातेड. बार्शीमध्ये तातेड सर नावाने अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि खूप समाजकार्य करण्यामध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझ्या आम्ही भाड्याच्या 2 रूममध्ये राहत होतो त्याच घरामध्ये आमचे वडील आजूबाजूच्या खेड्यामधली 7-8 मुलं आणून ठेवायची आणि आम्ही 7-8 जण वरती पत्र्यावरती झोपायचो त्यांच्याबरोबर सगळे. तो असा हा हाडाचा शिक्षक लाभला आमच्या आयुष्यामध्ये. त्यांनी आम्हाला जन्म दिला तर त्याच्यामुळे थोडं काही जे काही 1%-2% जे त्यांचं आमच्या अंगात आलं मला वाटतं की परमेश्वराने आमच्यावरती कृपा करावी आणि मला सुद्धा त्यांच्यासारखंच जे त्यांनी केलं आयुष्यामध्ये ते करण्याची सेवानिवृत्तीनंतर संधी द्यावी. आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही मला बदल घडवता आला तर तो बदल घडवण्याची संधी परमेश्वर नक्की देईल एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
0: तर सर खरं तर या तुमच्याशी अजून खूप बोलावंसं वाटतं कारण डोक्यामध्ये खूप विषय चालू आहेत. म्हणजे एखादा सब्जेक्ट येतो म्हणजे फक्त तुमच्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही तर इन जनरल सुद्धा समाजामध्ये जे काय पाहतो पण तो विषयांतर होईल. कारण आज म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग आणि जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या रक्तामध्येच अभियांत्रिकीचं पूर्ण हे भरलेलं आहे शिक्षण त्यामुळे आपण त्याच अँगलनं ही सर्व चर्चा केली. पण एकूणच जर समजा शिक्षकांना मोटिवेट करण्याचा भाग असेल विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा भाग असेल किंवा आजच्या युगानुसार त्यांना एक दृष्टिकोन नवीन देण्याचा जर भाग असेल आणि जर कधी तुम्हाला इन्व्हाइट करावं वाटलं कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या शिक्षकांनी असं ठरवलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट करून तुमच्याकडून काही गायडन्स घ्यावा तर सर आपला एकदा थोडासा मोबाईल नंबर जर सांगितला तर मग बरं होईल.
1: मला वाटतं की ही माझ्यासाठी संधी आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 85-30-63-94-45.
0: तेव्हा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो 85-30-63-94-45. या क्रमांकावर आपण खरं तर अगोदर मेसेज करा व्हॉट्सअप करा जेणेकरून जर सर कुठे एंगेज असतील बिझी असतील तर ते तुम्हाला रिप्लाय पण करू शकतील. तुमचा विषय लिहा स्पष्टपणे तुमचं नाव लिहा जेणेकरून सरांना लगेच लक्षात येईल. आणि सर शेवटी आमचा एक असा फॉर्मॅट असतो की आमच्याकडे कोणी जरी आलं तर आम्ही त्यांना एक विचारतो की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं. तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये आलात 90-94 दरम्यान तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात होता तर तुम्हाला असं चित्रपट पाहणे गाणे ऐकणं आवड असणारच आहे साहजिक. तसा मनुष्य सापडणं कठीण आहे की अशा कुठल्या गोष्टी आवडत नसणार आहेत. पण तुम्हाला कुठलं असं गाणं डोक्यामध्ये आलं लगेच ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये आलात किंवा तुम्हाला आवडणार आहे का.
1: म्हणजे मी 1990 मध्ये जर मागं गेलो
0: किंवा तुमच्या 1986 कॉलेजच्या
1: सगळं सगळं 1990 शिक्षकी पेशा असेल 1986 मध्ये असेल तर एक गाणं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते ओ शाम।

0: सर व्हेरी गुड.
1: हे जे वो कल भी पास पास थी हे इंजिनियरिंग च्या दृष्टिकोनातून म्हणतो वो कल भी इंजिनियरिंग पास पास थी वो आज भी करीब है.
0: यस यस सर खूपच म्हणजे एकदम जिंदा दिल आणि खरं तर म्हणजे तुमच्या बाबतीत किती आता बोलावा असा विषय झालेला आणि तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. पण खरं तर आम्हालाही खूप छान वाटलं की तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि खरं तर तुम्ही याच कॅम्पसमध्ये 5 वर्ष काढलेले आहात आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ती जर्नी आणि आमचं रेडिओ तेरणा कसं वाटलं तेही सांगा. कारण त्यावेळेस तर नव्हतं आत्ता झालेलं आहे.
1: पुन्हा 90s काळामध्ये घेऊन गेलं मला हे आणि ज्या स्टुडिओमध्ये मी आज बसलेलो आहे त्या बिल्डिंगच्या वर्गामध्ये घुसून शिकवण्याची संधी सुद्धा मला मिळाली आणि म्हणून या कॅम्पसची जडणघडण जी आहे सुरुवातीची ते दऱ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं महाविद्यालय पण अतिशय प्रबल असे शिक्षक वर्ग आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे कौशल्य असलेले विद्यार्थी या सगळ्यांनी हे परिसर जो होता तो असा मला असं वाटतं की ते भारावलेलाच परिसर होता त्या काळातला अभियांत्रिकी शिक्षणामधला. आणि उस्मानाबाद अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव त्या काळापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय वेगळ्याच पद्धतीचं घेतलं जाईल की या महाविद्यालयामध्ये जायचं असेल तर शिक्षण मिळेल आणि कदाचित त्या काळामध्ये मेरिटने ऍडमिशन करणारं हे एकमेव महाविद्यालय असेल कदाचित असतील असं महाविद्यालय पण त्यातलं हे महाविद्यालय होतं. आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयात आल्यानंतर असं वाटतं की पुन्हा आपल्या माहेरी आल्यासारखंच आहे आणि इथंच आपल्या आयुष्याची शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. खरंच म्हणजे भारावल्यासारखंच हे परिसर आहे आणि पुन्हा एकदा खरोखर या व्यवस्थापनाचं मनापासून आभारच मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये उभं राहण्याची आणि भरारी घेण्याची जी संधी या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आणि प्रांगणाने दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक म्हणून घडवलं शिक्षक हा कधी तयार होईल शिक्षक हा शिक्षक बनतो ज्यावेळेस त्याच्यासमोर विद्यार्थी असतील त्याच वेळेस आणि म्हणून असे असंख्य विद्यार्थी आमच्या आयुष्यात आले त्या विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक झालो म्हणून त्या काळच्या विद्यार्थ्यांपासून ते आजच्या काळच्या विद्यार्थ्यांचेही एकदा मनापासून आभार मानतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचा तुम्ही जो हा उपक्रम करता आहात हा उपक्रम खूप अतिशय स्तुत्य आहे. ज्या उपक्रमाने तुम्ही अशा सर्वांपर्यंत सर्वांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचता आणि हे जे काही त्यांच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे ॲप त्या ॲपमधून हे लोक ऐकतात आणि शिक्षणाप्रती अधिक सजग आणि जागृत होतात हे जे तुम्ही काम करता आहात त्या कामाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि तुम्ही असंच करत राहा आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहा उद्बोधित करत राहा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा 100% असेल याच्याबद्दल आमच्या माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तातडीची कधी गरज आहे त्यावेळेस तातडी तुमच्या बरोबर नेहमी असेल मनाने असेल शरीराने असेल ही खात्री देतो आणि थँक्यू व्हेरी मच नाईस ऑफ यू.
0: मित्रांनो हे होते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक विद्यापीठाचे ते प्रकुलगुरू राहिलेले आणि आता सध्या चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आले त्यांचे आभार. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत रहा म्हणजे रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो आणि श्रोतेहो, खरं तर आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तेरणाच्या परिसरातून जे व्यक्तिमत्व घडून पुढे जातात, संघर्ष करतात, यशस्वी होतात आणि त्यांचा हा जो जीवन प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि म्हणूनच आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अशा सर्व व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू करत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो। आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातडे सरांना। त्यांचा खरं तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण तसं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत। पण सर्वात प्रथम तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज सर आहेत, तर तिथून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान ते प्राध्यापक होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे। त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथे म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये MIT कॉलेज इथे 17 वर्षे त्यांनी त्यांची सेवा दिली। त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून पण राहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नाशिक इथे गेले, संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत राहिले आणि त्यानंतर पुन्हा चांदवड इथे गेले आणि त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेजचे ते प्राचार्य आहेत, तसेच संस्थेचे तांत्रिक सल्लागार आहेत। याशिवाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमिक तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर अनेकदा ते कार्यरत राहिलेले आहेत। तेव्हा आपण त्यांचा हा सर्व जो प्रवास आहे तो पण जाणून घेणार आहोत आणि एकूणच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्य कसं असणार आहे ते आपल्याला त्यांच्या या वक्तव्यातून सुद्धा कळणार आहे। प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमारजी तातडे, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद
1: सर। जसं की सगळ्यात अगोदर तर आम्हाला एक खूप असं एक म्हणजे एक फिलिंग आहे की आपण तेरणाचे प्राध्यापक राहिलेला आहात आणि आपला प्रवास जो आहे तो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरू झालेला आहे। तर 1990-1994 आपण पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात येत आहे की अगोदर आलं?
2: मी 1986 इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि त्याच्यानंतर साधारणतः 3.5 वर्ष बजाजमध्ये काम केलं, पण वडील शिक्षक असल्यामुळं
1: तो शिक्षकी पेशा
2: वारसा हक्काने आला आणि मग मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 जानेवारी 1990 मध्ये रुजू झालो। खरं तर मला या संस्थेचा आभार मानलं पाहिजे की या संस्थेने मला माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात करण्याची संधी दिली आणि जी काही माझी शिक्षकी पेशाची जडणघडण आहेत त्याची मुळं जर शोधली तर ती या संस्थेमध्ये सापडतील। 1990 पासून सुरू केलेलं 1994 पर्यंत अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला या संस्थेमध्ये मिळाली। म्हणजे त्या काळामध्ये वर्कशॉप सुपरिटेंडेंट आणि वर्कशॉपमध्ये पूर्णपणे सगळ्या प्रकारची शिस्त लावणे, DSR तयार करणे, त्याचं सगळं हे मटेरियल रेकॉर्ड तयार करणे, हे सगळं काम जे आहे करण्याची संधी मला मिळाली। त्यानंतर परीक्षा घेण्याची जी सिस्टम मला वाटतं 1991 पासून जी लागली ती कदाचित आज 2024 मध्येही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू आहे।
1: म्हणजे परीक्षा घेण्याची संकल्पना तुमची?
2: परीक्षा घेणे विद्यापीठाचं काम होतं, पण परीक्षा घेताना ती कंडक्ट करण्यासाठी त्याचे पेपर्स कसे पॅक करावे, त्याच्या पिशवीवरती काय लिहावं, कसं असावं, कुठं कसं कसावं, असं स्टँडर्डायझेशन करण्याचा जो प्रयत्न मला करण्याचं जमलं, माझ्या सहकाऱ्यांसोबतच जमलं ते का, आणि त्याच्यामुळं तीच सिस्टम आजही या महाविद्यालयामध्ये चालू आहे। म्हणजे सांगायला हरकत नाही की 1993 असेल आणि त्या काळामध्ये त्या वेळचे विद्यापीठाचे मराठवाडा विद्यापीठ त्या काळचं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर VB घुगे जे होते ते इथं आले, त्यांनी ही परीक्षा पद्धती बघितली कशी कंडक्ट करतात आणि याचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यांनी विद्यापीठातल्या एका शिक्षकाच्या मीटिंगमध्ये केला की परीक्षा कशी घ्यावी याचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद जाऊन परीक्षा जरूर पहा.
3: बरोबर.
2: खरं तर ही संधी जी मला या महाविद्यालयाने दिली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि त्यांचं मनापासून आभारच मानलं पाहिजे.
3: बरोबर. बरोबर.
2: अशा पद्धतीने चार वर्ष आणि शिकवण्यामध्ये त्या काळामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग होता. अतिशय चांगले शिक्षक होते आणि विद्यार्थी अतिशय चांगले होते आणि त्याच्यामुळं शिकवण्यामध्ये जो गोडी निर्माण झाली ती गोडीच मला आयुष्यामध्ये चांगला शिक्षक बनण्याची संधी जी काही मिळाली ती या महाविद्यालयातून मिळाली. आणि म्हणजे विद्यार्थी नेहमी आमच्या मागं असायचे सगळे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट असतील त्यावेळचे प्राचार्य असतील या सर्वांनी आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि
3: बरोबर सर, आता जसं की तुम्ही म्हणतायत 1990 साली तुम्ही प्राध्यापक म्हणून या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवात केली. 34 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे, आपल्याकडे समृद्ध अनुभव आहे. म्हणजे आजच्या एआय आणि डीएसच्या जमान्यामध्ये मेटावर्सच्या जमान्यामध्ये खरंच एज्युकेशन पद्धती किती म्हणजे बदललेली आहे किंवा त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हा तर खूप वेगळा विषय आहे. पण तरीसुद्धा एक आपली स्वतःची जर्नी म्हणून जर आपण पाहायला गेलं तर आपण मग संभाजीनगरला पोहोचला, तिथं एमआयटी कॉलेज जॉईन केलं, हे नेमकं कसं घडलं ते पण सांगा.
2: मला त्या काळामध्ये मी बीईच होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी जवळपास अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळे संभाजीनगरला मी पोहोचलो आणि संभाजीनगरमध्ये एमआयटीमध्ये माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आणि साधारणतः 17 वर्ष त्याच याच्यामध्ये मी माझं पीजी कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर पीएचडीही त्याच फेजमध्ये कम्प्लीट केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा मेकॅनिकलच्या अभ्यास मंडळाचा सदस्य, त्याचा चेअरमन, नंतर अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर, अर्न अँड लर्न स्कीमचं चेअरमन, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि ही संधी मिळताना जे माझ्या आजूबाजूला जे सगळे प्रशासकीय अधिकारी होते, कुलगुरू होते त्या काळचे, एमआयटीचे संस्थाचालक होते, या सर्वांनी माझ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना मी शिक्षकी हे शिक्षकी पेशा काही सोडला नाही. म्हणजे मी जरी सगळ्या ह्याच्यावरती होतो पदावरती तरीही मी पिरियड घेतल्याशिवाय लेक्चर घेतल्याशिवाय
3: कधीही
2: मला समाधान जाणवलंच नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की या जगामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही घडतच नाही. जे काही घडतं ते सगळं इंजिनिअरिंगच आहे आणि त्याच्यामुळे हे आता जे आपणही बोलतो आहोत हे साऊंड इंजिनिअरिंगच आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आवाज जो आहे तो इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच नाही आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग हे इतकं व्यापक फील्ड आहे की कदाचित एक जन्म काय हजारो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. आणि त्याच्यामुळे आणि योगायोग असा आहे की आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे विकसित झाली याच्यामध्ये आम्हाला सगळं बघता आलं आणि अनुभवता आलं हे सगळं. त्याच्यामुळे आम्ही खूप नशीबवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही.
3: मी पण नेहमी म्हणतो की सुईपासून ते स्पेस रॉकेटपर्यंत आणि एक विटाचं बांधकाम करण्यापासून तो डॉक्टर जो ऑपरेशन करते तिथपर्यंत इंजिनिअरिंगच्या शिवाय तर हे होऊ शकणार नाही. पण सर, जसं आता आपण पाहतो, मी अजून एक सरांची ओळख करून द्यायची विसरली की सर हे मूळतः राहणारे बार्शीचे आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण हे एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचा खरं तर 17 वर्षाचा तो पण अनुभव आहे, आपण विद्यापीठात कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्तरावर कार्य केलं किंवा नेमकं काय हे पण आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण आता थोडंसं तुमच्या पुढच्या जर्नीकडे जाऊयात की संदीप विद्यापीठाचे आपण प्र कुलगुरू झालात नाशिक इथे, मग आता हे खरं तर त्याच्या पुढचा टप्पा आहे म्हणजे प्राध्यापक प्राचार्य होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रकुलगुरू होणं, तर हे नेमकं काय असतं आणि प्रकुलगुरूंचं कार्य कसं असतं ते एक सांग.
2: एमआयटी औरंगाबादमध्ये काम करत असतानाच संदीप फाउंडेशन नाशिक इथून मला विचारणा झाली आणि नुकतंच त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वयं अर्थसाहित विद्यापीठ ज्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतो अशासाठीची परवानगीचा जीआर काढला होता. आणि मग असं विद्यापीठ तयार करायचं का अशी संकल्पना त्या व्यवस्थापनाने मांडली आणि त्या मला विद्यापीठात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं मला ही संधी वाटली की असं विद्यापीठ आपण बनवू शकतो. आणि संदीप विद्यापीठ बनवण्यामध्ये ते एक म्हणजे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते विद्यापीठ ऍक्च्युअल अस्तित्वात आणण्यापर्यंतची जी काही संधी मला मिळाली काम करण्याची त्या ती संधी खरंच उत्कृष्ट संधी होती. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच विद्यापीठाचं जे विद्यापीठ आपल्या प्रयत्नातनं त्या व्यवस्थापनाने सुरू केलं त्याच विद्यापीठाचा प्रकुलगुरू नेवाचे पहिला प्रकुलगुरू होण्याची संधी मला त्या व्यवस्थापनाने दिली. त्याच्यामुळं आणि हे जे होतं ते त्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं असं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रातली जी 5-7 विद्यापीठ होती त्यातलं हे एक विद्यापीठ. आणि या विद्यापीठाला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं, स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणं, स्वतःची डिग्री देणं, स्वतःचे रिसर्च सेंटर चालवणं, स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग हे करण्याची संधी जी मिळाली त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असो, शिक्षक म्हणून असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वेगवेगळ्या समितीवरती काम करण्याचा जो अनुभव होता या अनुभवाचा मला त्या विद्यापीठ चालवण्यामध्ये प्रचंड उपयोग झाला. आणि त्या विद्यापीठामध्ये जे असे वेगवेगळे कोर्सेस होते त्या ज्या काळामध्ये ते कोर्सेस लोकांना असे वाटायचे की हे कोर्स आहे का असा नाविन्यपूर्ण कोर्सेस आम्ही शोधून काढले आणि ते कोर्सेस त्या विद्यापीठामध्ये चालू केले. त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं की एक स्वतःचं असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाद्वारे आपला तयार केलेला अभ्यासक्रम, आपण शिकवलेला तो अभ्यासक्रम, त्याचे विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आपल्याच विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याला देणं ही जी काही प्रक्रिया होती दॅट वॉज तो एक आयुष्यातला अतिशय रोमांचक असा प्रवास आहे तो आयुष्यातला.
3: मित्रांनो आणि श्रोतेव, खरं तर आपण जे हे अतिशय रंजक आणि खूप चांगल्या पद्धतीची जे मुलाखत ऐकत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांची. जसं मी सांगितलं ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक म्हणून होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते. नाशिक येथील संदीप फाउंडेशनच्या संदीप विद्यापीठाचं जे कार्य आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याच ठिकाणी ते प्रो व्हाईस चान्सलर या पदावर पण त्यांनी राहिलेले हे सांगितलेलं आहे. आणि मग आता सर तिथून पुढचा जो प्रवास होतो तो म्हणजे चांदवड येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणचे आपण प्राचार्य आणि पुन्हा संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून तिथं एक कार्यरत आहात.
2: नाशिक धुळे रोडवरती चांदवड नावाचं एक तालुका प्लेस आहे तालुका. आणि त्या ठिकाणी 1928 साली सुरू झालेली 3 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेली एक समाजसुधारकच कर्मवीर जे म्हणतो त्यांना आपण असं आबड केशवलालजी हरकचंदजी आबड यांनी सुरू केलेली एक शाळा 3 विद्यार्थ्यांची. आणि बघता बघता या शाळेचं या छटर रोपट्याचं आता वटवृक्षात रुपांतर आहे. 13,500 विद्यार्थी असलेले, 16 फॅकल्टीज असलेले, 16 वेगवेगळे कॉलेजेस असलेलं असं हे जे कॅम्पस आहे. त्या कॅम्पसमध्ये मला त्या व्यवस्थापनाने निमंत्रित केलं आणि त्या कॅम्पसमध्ये तांत्रिक सल्लागार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि ही संधी बघता बघता जे आधी इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा ग्रेड A होता तो माझ्या काळा कारकिर्दीमध्ये सहकार्यांच्याच मदतीने A+ करण्यात आला. आणि आता याच 15 दिवसापूर्वी हे महाविद्यालय आता स्वायत्त महाविद्यालय म्हणून सुद्धा UGC डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एक छोटी मिनी युनिव्हर्सिटी त्याच कॅम्पसमध्ये आता आम्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या दोरीने चालवत आहोत. आणि आमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं हे जे कॅम्पस आहे हे एका युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्ट व्हावं, येत्या काळामध्ये आमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे वाटचाल करत आहोत.
3: बरोबर. तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, आता मी परत 1990-94 जर्नीमध्ये येतो. आणि जसं आपलं आत्तापर्यंत आता हे कारण हा एवढा सगळा प्रवास आहे जो की मला सांगण्यासाठीच 10-12 मिनिटं गेली, म्हणजे तुम्ही इतकं कार्य केलं, खरं तर त्याला अजून 120 मिनिटं पण होऊ शकतील, पण आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये समरीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच हे अभियांत्रिकीचं शिक्षण आणि ह्याची जी जर्नी आहे 34 वर्षाची ती आपण पाहत आहात, तर आपल्याला काय वाटतं की कारण मी एकदा असंच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तर प्रश्न विचारला होता की आम्हाला नॉर्मली 4 शाखा माहीत असतात इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आपलं सिव्हिल किंवा कम्प्युटर सायन्स असं. तर त्याने म्हणजे एकूण अशा 40 शाखा आहेत म्हणजे त्या वेगवेगळ्या पद्धतीने तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो स्पेशलायझेशनच्या दृष्टिकोनातून. तर आपण ह्या इंजिनिअरिंगच्या या 34 वर्षाच्या जर्नीकडे कसं पाहता ते सांगावं. बोला
2: अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ना ह्या शिक्षणाचा मूळ उद्देश असा असावा की माणसाच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ओळखून त्याचं आयुष्य अधिक सुलभ कसं करावं, कम्फर्टेबल कसं करावं, याच्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची निर्मिती करावी. त्याच्यासाठी अभियांत्रिकीच्या मुलांना पहिल्यांदा जगामधले प्रॉब्लेम शोधता आले पाहिजेत. याच्यासाठी ती मुलं तयार करणं आणि ते प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती सोल्युशन देणारं लॉजिकल वे शिकवणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. मग तो कुठल्याही शाखेतला असो, म्हणजे आता आपला कदाचित कल्पना असेल, सर्वांना माहितीही असेल, आपल्यालाही माहीत असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगही जातो, सिव्हिल इंजिनिअरिंग जातो, प्लास्टिक्स इंजिनिअरिंग जातो आणि तो सक्सेसफुल होतो. कारण काय आहे तर त्याला त्या प्रॉब्लेमची माहिती आहे आणि त्या प्रॉब्लेमला लागणारं एखादं प्रोग्राम तयार करणं, एखादं सॉफ्टवेअर तयार करणं हे जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो अधिक प्रवीणपणे काम करू शकतो. आणि म्हणून कुठलंही इंजिनिअरिंगची शाखा शिकणं याला फारसं महत्व नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्व आहे की ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून लॉजिकली मी त्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि कसं सोल्युशन काढू शकतो. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असा, कॉम्प्युटर इंजिनियर असा, नाहीतर आत्ताच्या लेटेस्ट EIDS असा किंवा AIML असा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यातलं शिकता आलं पाहिजे. ब्रांच हा फार मोठा विषय होऊ शकत नाही. तुमचं लॉजिक डेव्हलप करण्याचं तुमचं तंत्र तुम्हाला स्वतःचं विकसित करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल मग एडिसन असू द्या नाही तर मग आपले जगदीशचंद्र बोस असू द्यात, ही सगळी माणसं जी आहेत ती शोधतात प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती काम करून जगाला सोल्युशन देतात. याचा अर्थच ते बऱ्यापैकी ते इंजिनियर्स आहेत सरळ सरळ. लॉजिकल कन्क्लुजनकडे नेणारी माणसं आहेत ही. अशा पद्धतीचं शिक्षण या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे ना, तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर ते नवीन शैक्षणिक धोरण आम्हाला त्याच दृष्टिकोनाकडून घेऊन जात आहे. आम्हाला पाठांतर करण्याच्या शिक्षण पद्धतीपासून कौशल्य आधारित शिक्षण कसं द्यावं, जे रट्टा संस्कृतीपासून ते कर्मसंस्कृतीपर्यंत कसं घेऊन जावं, याच्यासाठी सांगणारी ही जी काही नवीन शैक्षणिक नवीन राष्ट्रीय नीती आहे, शैक्षण नीती आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आता ह्याच्यामध्ये भांडार सापडेल आम्हाला. आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला इंजिनिअरिंगकडे बघता आलं पाहिजे. सगळ्या आम्हाला ह्या थोड्याशा कल्पनांना छेद द्यावा लागेल की अभ्यास करायचा, पाठ करायचं, 2 मार्काचा प्रश्न सोडवला, 2 मार्क मिळाले म्हणजे आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट झालं का. कदाचित ते पदवी देण्यापर्यंतच असेल, ते कागद मिळण्यापर्यंत असेल. पण जर का आम्हाला खरोखर जगामध्ये माणसाच्या अडचणी सोडवणारा इंजिनियर जर तयार करायचा असेल तर त्याला आम्हाला कौशल्य आधारित शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला मी नेहमी सांगतो की 4 गोष्टी माणसाला नेहमी आवश्यक आहेत, त्याला ज्ञानही असलं पाहिजे, कौशल्यही असलं पाहिजे, ते वापरण्याचा दृष्टिकोनही असला पाहिजे आणि हे सगळं जमवण्याची आतमधून इच्छाशक्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीचं जोपर्यंत योग्य कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते कदाचित आम्हाला नोकरी देऊ शकेल. पण या आम्हाला नोकरी देणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षा नोकरी निर्माण करणारे इंजिनियर्स निर्माण करणं याच्यासाठीचे अभ्यासक्रम आम्हाला बघितले पाहिजेत. आणि ते त्या मुलांच्या डोक्यामध्ये कसं टाकता येईल त्या दृष्टिकोनातनं शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की ही जी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते त्या दृष्टिकोनातनंच वाटचाल करत आहे. आणि म्हणून हे जे काय आता स्वायत्त महाविद्यालय हळूहळू घडत आहेत त्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा चांगला उपयोग करता येईल, अशा प्रकारचा कौशल्य आधारित शिक्षणक्रम तयार करता येईल आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता येईल. 100% याच्यामध्ये बदल घडू शकेल अशा अपेक्षेचाच आणि या खात्रीचाच मी अभियंता आहे.
3: बरोबर. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, खरं तर तुम्ही वन साइड ऑफ कॉइन सांगता, ऑदर साइड पण एक आहे ती पण मी आपल्याला विचारणार आहे. पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांशी. ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक होते. छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. नाशिक येथील संदीप विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड इथे इंजिन कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. सर, जसं एक तुम्ही एक आत्ताचं 2020 आलेलं एक धोरण सांगत आहात किंवा असा विषय आहे, तुमची जर्नी बघा 1990 सुरू झालेली होती ते आता टिल डेट अजून पण सुरू आहे. त्यावेळेसचं आपली अध्यापनाची पद्धत असेल, आताची पद्धत असेल, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असणार आहे. तुम्ही याच्याकडे पण कसं पाहता ते एक सांगा, म्हणजे सध्याची टेक्नॉलॉजी आणि त्यावेळेसचा विषय हे कसं तुम्ही सांगड घालताय ते सांगा.
2: 1990 ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेस जर बघितलं, कदाचित त्याच्या आधीपासून काही वर्ष असेल, की त्या काळामध्ये संसाधनं फारशी नव्हती. म्हणजे इंटरनेटचा फारसा विकास झालेला नव्हता,

0: तिला ज्ञानामध्ये बदलणं आणि त्याच्यात कौशल्य निर्माण करणं ह्या अशासाठी शिक्षकाला आपली भूमिका आता शिकवण्यापासून ते फॅसिलिटेटरपर्यंत यायला हवी की तो त्याच्या शिक्षणामध्ये मदत कसा करतो. टीचिंगपासून टीचिंग लर्निंगमध्ये यायला हवं आणि म्हणून शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं अपडेट राहायला हवं आणि म्हणून टेक्नॉलॉजी जशी विकसित होते आहे त्या विकसित टेक्नॉलॉजीबरोबर शिक्षकाला सुद्धा चालायला हवं. मी मागचंच शिकवतो जुनंच शिकवतो हे सोडून द्यायला हवं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी ॲक्वेंटन्स कसा करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, त्याच्याशी समरूप कसं होता येईल आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच यूट्यूबचे व्हिडिओ कसे बघता येतील, पॉडकास्टमध्ये कसं जाता येईल, नवीन कसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता येईल आणि त्याचा हे वापर करून, म्हणजे मला सांगायला हरकत नाही की असे कित्येक शिक्षक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांचं सगळा डेटा आज पूर्णपणे त्यांच्या ब्लॉगच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, ते ब्लॉग सगळे अभ्यास करू शकतात, क्वेश्चन टाकू शकतात आणि तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. इट इज ॲब्सोल्युटली वन फॅन्टॅस्टिक. आमचा मोबाईल जो आहे तो आमचा क्लासरूम आहे सरळ सरळ आणि तो गुगल क्लासरूम म्हणून आम्ही वापरतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो, विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी बोर्डचा वापर केला काय किंवा मोबाईलच्या स्क्रीनचा वापर केला काय, मुद्दा हाच आहे की त्याच्यापर्यंत माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी शिक्षकाला आता ही भूमिका घ्यावी लागेल आणि या भूमिकेवरतीच त्याला यावं लागेल आणि म्हणून त्याला लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग हे जे काही फेज आहे, आम्ही जे शिकलो ते आता नाही आहे म्हणून अनलर्निंग करावं लागेल आणि नवीन जे आहे ते शिकावं लागेल आणि हे शिकूनच शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना पोहोचता येईल. अदरवाईज तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला आणि त्याला जर लक्षात आलं की काही आपल्या बरोबर होऊ शकत नाही तर मागच्या शिक्षकांना समाज किंवा विद्यार्थी दोन मिनिटांमध्ये बाजूला करू शकतो आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट बरोबर स्वतःला अपडेट करून घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली असे बरेच शिक्षक आहेत की जे स्वतःला अपडेट करतात आणि विद्यार्थ्यांबरोबर राहतात आणि म्हणून या टेक्नॉलॉजीला आपण त्या चांगल्याच अँगलनी बघितलं पाहिजे. कदाचित ही टेक्नॉलॉजी आम्हाला मदतच करणारी आली आणि म्हणून त्या मदत करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्हाला आणखीन विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल. कारण आता आजकालचं युग जे आहे ते पेटंटचं युग आहे, आजकालचं युग जे आहे ते कॉपीराईटचं युग आहे. मग अशा काळामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना इनोव्हेशन करण्याकरता, इन्क्युबेशनमध्ये स्टार्टअप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील. कदाचित माझा वैयक्तिक जो मुद्दा आहे तो असा आहे की सिलेबसमधले असलेला एखादा भाग त्याच्या अंगावरती सोडून दिला, सेल्फ स्टडी कर म्हणून सांगितलं, पण त्याला या भागाकडे घेऊन गेलो आम्ही, किंवा तू स्टार्टअप कडे बघ, इन्क्युबेशन कडे बघ, नवीन प्रॉडक्ट शोधायला लाग, आउट ऑफ बॉक्स काय विचार करतोय तो ते बघायला लाग, कशा पद्धतीने तुला या सगळ्या इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करून घेऊन स्वतःच काही अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं का, याच्यासाठी शिक्षकाला त्याचा मेंटॉर व्हावं लागेल. आणि या मेंटॉरशिप मध्ये जर शिक्षक घुसला ना तर मग अजिबात अवघड नाही.
1: सर, खरं तर मी स्वतः इन्स्पायर होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आय एम नॉट बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी नाही आहे, कारण माझं एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालं आहे, BSc मध्ये. आणि तुम्ही खूप इझी सांगतायत हे, म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वेळेस खूप अवघड असेल काहीतरी असं वाटतं, पण तुम्ही इतक्या इझी फॉर्मॅटमध्ये सांगतायत की ते इझिली ग्रास्पिंग होतंय की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. आणि शिक्षकांचा जो एक धर्म आहे त्याविषयी पण आपण सांगतायत की आत्ताच्या युगानुसार, आत्ताच्या पर्सपेक्शनुसार आपण कशा पद्धतीनं बदललं पाहिजे. पण हे जसं मी म्हटलं मागाशीच की नाण्याची ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ग्रहण करायचं आहे, ज्यांना घडायचं आहे, ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं ती इन्फॉर्मेशन व्हॉटर मे बी जे आहे पण ते आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मग त्याचा जसा त्याचा जो यूज आहे तो एक चांगला पण आहे, एक वाईट पण आहे, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. तर आता सध्या म्हणजे हे विचारण्याचं कारण एक असं आहे की 1990 साली आपण एक 5 वर्ष धाराशिवमध्ये इथं राहिलेलं आहात, बेसिकली बार्शीचे आहात, त्यामुळे इथला परिसर तुम्हाला माहिती आहे एक विद्यार्थी म्हणून. हे म्हणून तुम्ही त्याच्यानंतर संभाजीनगरला पण गेलात, तिथले पण विद्यार्थी ऑब्झर्व केले, नाशिकला केलेले आहेत, आता चांदवडला करत आहात आणि ओव्हरऑल तुम्ही जिथं जिथं म्हणून तुमच्या ह्या पूर्ण 34 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही फिरलेला, सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की धाराशिव असेल, इथल्या परिसरातला असेल, खास करून मराठवाड्यातला असेल, मग आपण जर समजा कम्पॅरिझन करायचंच म्हटलं मुंबई पुणे अजूनही कुठं अब्रॉडला जरी समजा करायचं म्हटलं, काय नेमकं तुम्हाला बेसिकली वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये काय हवं आहे नेमकं आजच्या युगानुसार?
0: सुदैवानं मला ही संधी मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची, वेगवेगळे विद्यार्थी बघण्याची. म्हणजे 1990 मध्ये ज्यावेळेस उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्यावेळेस मी होतो तर त्यावेळेसचे विद्यार्थी हे सगळ्या भारतांमधून यायचे, भारतातले सर्व मिनी इंडियाच होतं हे. आणि ते विद्यार्थी ते कल्चर एकत्र झाल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाची जी

0: लेवल होती ती अतिशय जबरदस्त होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बघा की त्या काळचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले असतील. एअरफोर्समध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, युएसमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असतील, वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती. कारण आत्मविश्वास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात होता. आता हा जो भाग आहे, आम्हाला असं वाटतं की नेहमी की ग्रामीण भाग आहे, म्हणजे उस्मानाबाद आम्ही असं समजतो की ग्रामीण भागातली मुलं आहेत, पण ही ग्रामीण भागातली मुलं अतिशय हुशार आहेत, हुशार खूप आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की त्यांना स्वतःला असं एक्सपोज करता येत नाही, स्वतःचं असं दाखवता येत नाही. याच्यामध्ये कुठं कम्युनिकेशनमध्ये कुठे कमी पडतो का, कम्युनिकेशन स्किलमध्ये कुठे कमी आहोत का, अस्थेटिक म्हणजे आमचं जे इम्प्रेशन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कमी आहोत का, हे जे वीक पॉईंट आहेत ना, या वीक पॉईंटला शिक्षकाला पकडलं पाहिजे. अभ्यासामध्ये ती मुलं हुशार आहेत, तुम्ही त्यांना एक विषय द्या, त्यांना तो विषय ते सहज ग्रास्प करतात, सहज लिहितात, पेपरमध्ये मार्क मिळवतात, विद्यापीठामध्ये सुद्धा चमकतात. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस ते खरोखर जीवनाच्या याच्यामध्ये उतरतात, त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये आणि आजकालच्या गळेकापू स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ते उतरतात, त्यावेळेस त्यांना जी आवश्यक कौशल्य आहेत त्या कौशल्याला कसं हे करता येईल, निखारता येईल त्यांच्या अंगातल्या, याच्यासाठी शिक्षकाचा आता रोल आहे. आणि म्हणून मी म्हणलो ना मगा की एखादं बीट तुमच्या सिलेबसमधलं कमी शिकवलं तरी हरकत नाही, पण त्याच्या अंगातलं हे कम्युनिकेशन स्किलचं जे आहे त्याला वेगवेगळं, म्हणजे त्याला जे आता आपण असं म्हणतो की आता सिंगल स्किलचा जमाना नाही राहिलेला, आता मल्टी स्किलचा जमाना आहे. मग एका कौशल्यावरती नाही भागणार, मग मल्टी स्किलच्या जमान्यामध्ये त्याला काय अपेक्षित आहे की जो अभियंता आहे त्याला जर इकॉनॉमिक्स कळलंच नाही, त्याला जर कॉस्ट कळलीच नाही, त्याला जर फायनान्स कळलाच नाही, तर मग त्या अभियंत्याचा काही उपयोग नाही ना. त्यांनी डिझाईन केलेलं प्रॉडक्टच खूप कॉस्टली असेल तर कोण विकत घेणार त्याला ना. आणि म्हणून त्याला कॉस्ट काय आहे, एस्टिमेटिंग काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, या सगळ्यांमधून त्याला घडवावं लागेल. बघता बघता त्याची आणि त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल कुठल्याही भाषेमध्ये बोल. म्हणजे मी नेहमी म्हणतो, गमतीने म्हणतो असं की जगामध्ये कुठलीही भाषा येवो न येवो पण एक भाषा सगळ्यांना यायला हवी आणि ती म्हणजे लँग्वेज ऑफ प्रॉफिट.
1: प्रॉफिट ओके,
0: म्हणजे प्रॉफिट म्हणजे पैसाच नव्हे, प्रॉफिट म्हणजे समाधानही आहे, प्रॉफिट म्हणजे पैसाही आहे आणि प्रॉफिट म्हणजे प्रसिद्धी आहे. पण ही भाषा सगळ्यांना यायला हवी की जी मी करतो याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट काय मिळणार. समाधान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, पैसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, प्रसिद्धी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. ही लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस शिकाल मग कुठलीच लँग्वेज बार नाही तुम्हाला. म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंधी ज्यावेळेस चायनामध्ये जातो, सिंधीला फक्त हिंदी आणि सिंधीच येते, व चायनीज चायनीज माणसाला फक्त चायनीज येते, पण या दोघांनाही माहिती आहे की दोघांनाही प्रॉफिट कमवायचं आहे, याला विकायचं, चायनीजला विकायचं आहे आणि या सिंधीला खरीदायचं आहे, विकाय विकत घ्यायचं आहे. आणि म्हणून दोघांमध्ये बिझनेस होतो आणि कुठलीही भाषा न येता दोघांमध्ये जर हा बिझनेस होत असेल तर मग आम्हाला भाषेची कुठलीही अडसर मांडता कामा नये हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की तुला जी भाषा येते त्या भाषेत बोल, पण एकदम चांगला बोल, खणखणीत बोल, ला घाबरू नको. आणि म्हणूनच आपला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मदर टंग एज्युकेशनकडे जास्त जातो आहोत. आणि बघता बघता दिसेल तुम्हाला की इंजिनिअरिंग शिक्षण आणि मेडिकल शिक्षण सुद्धा हळूहळू मराठीमध्ये यायला लागलं, म्हणजे मातृभाषेत यायला लागलं. कारण भाषा हे एक माध्यम आहे आणि म्हणून तुम्हाला भाषा यायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाही. इंग्रजी आलं अतिशय चांगलं, त्याच्या पुढे जाऊन आणखीन दुसऱ्या काही भाषा घेतात. म्हणून कौशल्याला जी म्हणतो ना मी की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात का, मराठी बरोबर आणखीन दोन इंग्रजी येते का, इंग्रजी बरोबर फ्रेंच येते का, फ्रेंच बरोबर जर्मनी येते का, जापानीज येते का, ह्या भाषा शिका. पण याचा वापर करून तुमच्यातला आत्मविश्वास तो दुनावा आणि तो जितका आत्मविश्वासाने तुम्ही जगाच्या समोर जाल तुम्हाला 100% यश 100% मिळणार. म्हणजे मिळणार, भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ते माध्यम तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे आणि त्या माध्यमाचा वापर करून लोकांवरती तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याचं ते बिंबवता आलं पाहिजे त्यांच्या मनावरती. मग त्या भाषेचं तो न्यूनगंड तुमच्या मनातला जो आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, हा न्यूनगंड आणि हा माणूस जो हा मुलगा जो आहे तो मागं जो पडतोय स्पर्धेच्या युगामध्ये, या मुलाला आम्हाला हात धरून पुढे आणलं पाहिजे. घाबरू नको, भाषा हे फक्त माध्यम आहे, लक्षात ठेव. तुला फक्त ज्ञान आणि कौशल्याचं दोन जोर जर असतील तुझ्याकडं तर तुला थांबवणारी ताकद जगामध्ये असूच शकत नाही. भाषेचा वापर करत राहा, शिकत राहा तू. या दृष्टिकोनातून त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद ही खरी ताकद शिक्षकामध्येच आहे.
1: सर, आपण तर हाडाचे शिक्षक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दातून तो एक मंत्राप्रमाणेच पडायला लागलं. पण परत एकदा मी त्याच्यावर थोडंसं आणखीन एक आपला विचार अपेक्षित करतोय की जो हातामध्ये आमच्या मोबाईल आहे, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र आलं त्याच्यानंतर रेडिओ आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, टीव्ही आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, आता हातात मोबाईल आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रोडक्टिव्ह कसा व्हायला हवा याच्याविषयी थोडेसे तुम्ही तुमच्या अनुभवातून विचार सांगाल.
0: मी म्हणालो तुम्हाला की मोबाईल हे तुमच्या म्हणजे जे चार माणसाच्या तीन आवश्यक गरजा जे म्हणत होतो आपण ते आता चौथ्या गरजेमध्ये आलो की डेटा असलेला मोबाईल ही चौथी आवश्यक गरज झाली काळाच्या ओघामध्ये. हा खरा तुमच्या हातामधला असलेला एक चांगला डिव्हाइस आहे. त्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस जी माहिती हवी ती त्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्या मागे आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय असं अपेक्षित असं त्याचं, फक्त ती माहिती कशी वापरायची याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करायचं आहे. फक्त ती माहिती कधी कुठं कशी वापरायची, माहिती सगळी अवेलेबल आहे, ती माहिती कशी संकलित करायची, त्याचं अनालिसिस कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, हे जर तुम्हाला जमलं मग हा डिव्हाइस तुमच्यासाठी एक वरदानच आहे. फक्त त्याला तुम्ही जर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 24 तास तुम्ही त्याला जर स्वतः त्याच्यामध्ये गाडून घेतलं आणि त्याचा योग्य वापर जर केला नाही तर तो शापच आहे तुमच्यासाठी. पण त्या डिव्हाइसचा योग्य वापर जर केला तर ते तुमच्यासाठी वरदानच आहे की तुम्ही बसल्या जागी, म्हणजे असं जर मला वाटलं की स्टॅनफोर्डमधल्या एखादा प्रोफेसरचं मला लेक्चर ऐकायचं आहे तर तुमच्या हातामध्ये तो आहे, लिंक टाकली की तुम्हाला ते ऐकता येईल आणि सहज एका मिनिटामध्ये स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरबरोबर तुम्ही जर कनेक्ट होऊ शकत असाल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य काय. आणि म्हणून तुमच्या हातामधला तो जो डिव्हाइस आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त त्या ताकदीचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि हा वापर करण्याचीच खरी जी काही शिकवण आहे ही देण्याचं काम जे आहे ते घरी आई वडिलांनंतर शिक्षकालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला आधी त्याचा वापर करायला पाहिजे. शिक्षकाला आधी मोबाईलचा वापर करता आला पाहिजे. ते म्हणजे याच्यामध्ये गुगल क्लासरूम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही तो वापर केला शिक्षकांनी तर एका सेकंदामध्ये म्हणजे आत्ता बसल्या ह्या जागी मला सांगता येईल की माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते, कोण आला होता, किती असाइनमेंट लिहिल्या, त्याने असाइनमेंट सबमिट केल्या का नाही केल्या, त्या असाइनमेंट चेक झाल्या का नाही झाल्या, एका सेकंदात तुम्हाला सांगता येईल. म्हणजे आत्ता चार काही जर वेळ झाला असेल 4:15 नक्की पोझिशन काय आहे हे सांगण्याची ताकद हा डिव्हाइस जर तुम्हाला देत असेल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य तुमचं काय आहे. एवढं सगळं भाग्य तर तुमच्याकडे आहे तर याचा फक्त योग्य वापर करा. त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अतिशय वरदान म्हणूनच तुम्ही पकडा आणि मग तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग इज वंडरफुल. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे काही आजकालचं जे टूल आहे ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, 24/7 तुमच्याकडे आहे, फक्त वापर योग्य करला.
1: त्या बात सर ग्रेट. म्हणजे खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना अमेझिंग आहेत त्या. आणि खरं तर ते जे पण आता ही मुलाखत सर्वजण ऐकतील त्यांच्यासाठी खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पिरेशन देणारं असेल आणि आय ओपनिंग असेल हे निश्चितच. त्यांनी कशा पद्धतीनं पुढे जायला हवं. पण सर आता जसं मी तुमच्यावर थोडंसं येतो की तुम्ही आता चांदवडला प्राचार्य म्हणून आहात, तिथं तांत्रिक सल्लागार आहेत, म्हणजे एवढी तुमची अशी जर्नी राहिलेली आहे, इन फ्युचरमध्ये काय तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय आहे?
0: भविष्य कुणी वाचलेलं नाही पण भविष्य बघणारा माणूस जरूर आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो कदाचित 3 वर्ष झाली असतील, म्हणजे 3 सुद्धा नसतील, 1.5 वर्ष झालं असेल. आणि या विद्यापीठाचा माझा काही संबंध नव्हता त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ. मला एक शिक्षक इथलाच सहज चल उदला विद्यापीठ काय दाखवतो म्हणून घेऊन गेला आणि तिथला जो प्रसंग बघितला आणि त्यांनी जे कागद फेकले तिथल्या क्लर्कनी त्याच्यानंतर मी सरळ खालीच उतरलो आणि मला विद्यापीठाबद्दल अरे हे काय विद्यापीठ असतं का असं वाटलं. आणि त्याच दिवशी परत ठरवलं की याच विद्यापीठामध्ये मी नक्की 100% जाणार कुठल्या तरी. आणि त्या दृष्टीने आयुष्यामध्ये वाटचाल राहिली आणि ज्या विद्यापीठामध्ये कागद फेकून मी खाली निघालो होतो त्याच विद्यापीठाच्या सर्वात उच्च वाडी सर्वोच्च पदावरती मला बसण्याची परमेश्वराने संधी दिली. तर याच्यापेक्षा जास्त काय भाग्य. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मला प्लॅनिंग करून नियोजन करून जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या सहकाऱ्यांची मदत मिळाली. असंच जे काही आहे समजा माझ्या डोक्या म्हणजे मला वाटतं की मी समजा या क्षेत्रामधून ज्यावेळेस रिटायर होईन किंवा ते सेवानिवृत्त होईन त्यावेळेस मला असं वाटतं की माझा वेळ जो आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जिथं जसा टाकता येईल. आजही मी बराच वेळा प्रयत्न करतो की मे महिन्यामध्ये निघतो कुठल्या तरी शाळेमध्ये जातो मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जरूर घ्या, कारण हे शिक्षण जे आहे ते कदाचित भाकरीची गॅरंटी नाही देणार, पण भाकरीची व्यवस्था करण्यामध्ये

0: तुमची मदत करणारं शिक्षण जरूर आहे. ह्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा, तुमच्याच भाकरीचं नाही तर तुमच्याद्वारे 15-20-25-100 लोकांची भाकरी निर्माण करणारं हे शिक्षण आहे. आणि म्हणून या शिक्षणाला या दृष्टिकोनातनं बघा. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित ते लिहून ठेवलेलं असावं आणि ती जर संधी मिळाली.
1: इंजिनिअरिंग इज इन युअर ब्लड सर.
0: येस, इंजिनिअरिंग इज इन ब्लड. मी म्हणतो नेहमी देर इज नो ब्लड इन माय बॉडी, इंजिनिअरिंग इट सेल्फ इज अ ब्लड इन माय बॉडी.
1: आणि मग शेवटी जे तुमचे वडील शिक्षक म्हटलात, त्यांचा जो तुम्ही वारसा पुढे चालवताय, तर मग एकूणच तुम्हाला त्या गोष्टीकडे पण पाहताना कसं वाटतं ते एक सांगा. कारण
0: म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की मी राहिला तसा बार्शीचा, पण माझं मूळ पैतृक गाव जे आहे ते उस्मानाबाद पासून 16 किलोमीटरवर हिंगळजवाडी नावाचं गाव आहे तेरजवळच. आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये जे काही आहे ते उस्मान धाराशिवचंच रक्त आहे. आणि वडील एक हाडाचे शिक्षक. आजही वडिलांचं वय 87 वर्ष आहे, पण आजही हा माणूस शिकवतोच आहे. आणि म्हणून या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य मिळालं. आणि ते त्यांचं
1: नाव सांगा म्हणजे आम्हाला.
0: वडिलांचं नाव आहे गिरीधारीलाल तातेड. बार्शीमध्ये तातेड सर नावाने अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. आणि खूप समाजकार्य करण्यामध्ये, विद्यार्थी घडवण्यामध्ये, म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझ्या आम्ही भाड्याच्या 2 रूममध्ये राहत होतो त्याच घरामध्ये आमचे वडील आजूबाजूच्या खेड्यामधली 7-8 मुलं आणून ठेवायची आणि आम्ही 7-8 जण वतीपत्र्यावरती झोपायचो त्यांच्याबरोबर सगळे. तो असा हा हाडाचा शिक्षक लाभला आमच्या आयुष्यामध्ये, त्यांनी आम्हाला जन्म दिला. तर त्याच्यामुळे थोडं काही जे काही 1%-2% जे त्यांचं आमच्या अंगात आलं, मला वाटतं की परमेश्वराने आमच्यावरती कृपा करावी आणि मला सुद्धा त्यांच्यासारखंच जे त्यांनी केलं आयुष्यामध्ये ते करण्याची सेवानिवृत्तीनंतर संधी द्यावी. आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही मला बदल घडवता आला तर तो बदल घडवण्याची संधी परमेश्वर नक्की देईल, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
1: तर सर, खरं तर या तुमच्याशी अजून खूप बोलावं असं वाटतं, कारण डोक्यामध्ये खूप विषय चालू आहेत. म्हणजे एखादा सब्जेक्ट येतो म्हणजे फक्त तुमच्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही तर इन जनरल सुद्धा समाजामध्ये जे काय पाहतो पण तो विषयांतर होईल. कारण आज म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग आणि जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या रक्तामध्येच अभियांत्रिकीचं पूर्ण हे भरलेलं आहे शिक्षण, त्यामुळे आपण त्याच अँगलनं ही सर्व चर्चा केली. पण एकूणच जर समजा शिक्षकांना मोटिवेट करण्याचा भाग असेल, विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा भाग असेल किंवा आजच्या युगानुसार त्यांना एक दृष्टिकोन नवीन देण्याचा जर भाग असेल, आणि जर कधी तुम्हाला इन्व्हाइट करावं वाटलं कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या शिक्षकांनी असं ठरवलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट करून तुमच्याकडून काही गायडन्स घ्यावा, तर सर आपला एकदा थोडासा मोबाईल नंबर जर सांगितला तर मग बरं होईल.
0: मला वाटतं की ही माझ्यासाठी संधी आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 85-30-63-94-45.
1: तेव्हा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो 85-30-63-94-45. या क्रमांकावर आपण खरं तर अगोदर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून जर सर कुठे एंगेज असतील, बिझी असतील तर ते तुम्हाला रिप्लाय पण करू शकतील. तुमचा विषय लिहा, स्पष्टपणे तुमचं नाव लिहा, जेणेकरून सरांना लगेच लक्षात येईल. आणि सर शेवटी आमचा एक असा फॉर्मॅट असतो की आमच्याकडे कोणी जरी आलं तर आम्ही त्यांना एक विचारतो की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं. तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये आलात 90-94 दरम्यान त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात होता, तर तुम्हाला असं चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं आवड असणारच आहे साहजिक. तसा मनुष्य सापडणं कठीण आहे की अशा कुठल्या गोष्टी आवडत नसणार आहेत. पण तुम्हाला कुठलं असं गाणं डोक्यामध्ये आलं लगेच ज्यावेळेस या कॅम्पसमध्ये आलात किंवा तुम्हाला आवडणार आहे का?
0: म्हणजे मी 1990 जर मागं गेलो
1: किंवा तुमच्या 1986 कॉलेजच्या
0: सगळ्या सगळ्या 1990 शिक्षकी पेशा असेल, 1986 असेल, तर एक गाणं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते.

एकदम जिंदा दिल आणि खरं तर म्हणजे तुमच्या बाबतीत किती आता बोलावा असा विषय झालेला आणि तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. पण खरं तर आम्हालाही खूप छान वाटलं की तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि खरं तर तुम्ही याच

0: कॅम्पसमध्ये 5 वर्ष काढलेले आहात आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ती जर्नी आणि आमचं रेडिओ तेरणं कसं वाटलं तेही सांगा, कारण त्यावेळेस तर नव्हतं आत्ता झालेलं आहे.
1: पुन्हा 90s काळामध्ये घेऊन गेलं मला हे, आणि ज्या स्टुडिओमध्ये मी आज बसलेलो आहे त्या बिल्डिंगच्या वर्गामध्ये घुसून शिकवण्याची संधीसुद्धा मला मिळाली. आणि म्हणून या कॅम्पसची जडणघडण जी आहे सुरुवातीची, ते दऱ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं महाविद्यालय पण अतिशय प्रबल असे शिक्षक वर्ग आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे कौशल्य असलेले विद्यार्थी या सगळ्यांनी हे परिसर जो होता तो असा मला असं वाटतं की ते भारावलेलाच परिसर होता त्या काळातला अभियांत्रिकी शिक्षणामधला. आणि उस्मानाबाद अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव त्या काळापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय वेगळ्याच पद्धतीचं घेतलं जाते की या महाविद्यालय मध्ये जायचं असेल तर शिक्षण मिळेल. आणि कदाचित त्या काळामध्ये मेरिटने ऍडमिशन करणार हे एकमेव महाविद्यालय असेल, कदाचित असतील असे महाविद्यालय, पण त्यातलं हे महाविद्यालय होतं. आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयात आल्यानंतर असं वाटतं की पुन्हा आपल्या माहेरी आल्यासारखंच आहे आणि इथंच आपल्या आयुष्याची शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. खरंच म्हणजे भारावल्यासारखंच हे परिसर आहे आणि पुन्हा एकदा खरोखर या व्यवस्थापनाचं मनापासून आभारच मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये उभं राहण्याची आणि भरारी घेण्याची जी संधी या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आणि प्रांगणाने दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक म्हणून घडवलं, शिक्षक हा कधी तयार होईल, शिक्षक हा शिक्षक बनतो ज्यावेळेस त्याच्यासमोर विद्यार्थी असतील त्याच वेळेस. आणि म्हणून असे असंख्य विद्यार्थी आमच्या आयुष्यात झाले, त्या विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक झालो. म्हणून त्या काळच्या विद्यार्थ्यांपासून ते आजच्या काळच्या विद्यार्थ्यांचेही एकदा मनापासून आभार मानतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचा तुम्ही जो हा उपक्रम करता आहात हा उपक्रम खूप अतिशय स्तुत्य आहे. ज्या उपक्रमाने तुम्ही अशा सर्वांपर्यंत सर्वांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचता आणि हे जे काही त्यांच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे ॲप, त्या ॲपमधून हे लोक ऐकतात आणि शिक्षणाप्रती अधिक सजग आणि जागृत होतात, हे जे तुम्ही काम करता आहात त्या कामाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आणि तुम्ही असंच करत राहा आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहा, उद्बोधित करत राहा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा 100% असेल याच्याबद्दल आमच्या माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तातडीची कधी गरज आहे त्या त्यावेळेस तातडी तुमच्या बरोबर नेहमी असेल, मनानी असेल शरीराने असेल ही खात्री देतो. आणि थँक्यू व्हेरी मच, नाईस ऑफ यू.
0: मित्रांनो, हे होते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आले, त्यांचे आभार. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500000. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

नमस्कार श्रोते हो, मी आरजी श्रेयस। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ज्ञानाच्या वाटेवर आपला हात धरून चालायला शिकवणाऱ्या, चुकलो तर समजावून सांगणाऱ्या, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याचं बळ देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नांना योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक अभिवादन। आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमाचा विषय आहे गुरु, आयुष्याचा शिल्पकार। 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या समाजातील योगदानाची जाणीव करून देण्याचा दिवस आहे। शिक्षक दिन हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो। त्यांच्या जन्मदिनाची शिक्षक दिन म्हणून परंपरा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून रूढ झाली। यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो त्यांच्या जन्मदिनाची शिक्षक दिन म्हणून परंपरा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून रूढ झाली आहे। श्रोते हो, शिक्षक दिनाची सुरुवात आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन कार्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमधील एका छोट्या गावात झाला। ते पुढे भारतातील महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, लेखक आणि राजकारणी म्हणून ओळखले गेले। त्यांनी ख्रिश्चन कॉलेज मद्रास येथे शिक्षण घेतले आणि पुढे विविध नामांकित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले। त्यांनी मैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठात अध्यापन केले। ऑक्सफर्ड विद्यापीठातही त्यांनी पूर्वेकडील धर्म आणि नीतीशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले। भारतीय तत्वज्ञानाचा परिचय पाश्चात्य जगाला करून देण्यात त्यांच्या लेखनाचा आणि विचारांचा महत्त्वपूर्ण वाटा होतो। शिक्षण हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता। त्यांच्या सार्वजनिक जीवनातही अनेक महत्त्वाची पदे आली। 1949 ते 1952 या काळात त्यांनी सोव्हिएत संघातील भारताचे राजदूत म्हणून काम केले। त्यानंतर 1952 ते 1962 या काळात ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। पुढे 13 मे 1962 ते 13 मे 1967 या काळात त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पद भूषवले। त्यांच्या विद्वत्तेचा, तत्वज्ञानाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान

भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉक्टर राधाकृष्णन यांचे निधन 17 एप्रिल 1975 रोजी झाले. मात्र त्यांचे विचार, त्यांचे शैक्षणिक कार्य आणि शिक्षकांविषयीचा आदर आजही प्रेरणादायी आहे. म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस केवळ एका महान व्यक्तीचा जन्मदिन म्हणून नव्हे, तर शिक्षकांच्या ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. शिक्षक म्हणजे केवळ वर्गात धडा शिकवणारा व्यक्ती नव्हे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक. शिक्षक म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा दीप, विद्यार्थ्यांच्या मनातील क्षमता ओळखणारा मार्गदर्शक. शिक्षक म्हणजे चुका झाल्यावर शिक्षा करण्यापेक्षा त्या चुका सुधारण्याची संधी देणारा आधार. अपयशाच्या वेळी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा व्यक्ती. खरं तर शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील असा शिल्पकार असतो जो त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतो. ज्याप्रमाणे शिल्पकार दगडामधून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देतो. श्रोते हो, आपण डॉक्टर, अभियंता, वकील, शास्त्रज्ञ, अधिकारी, कलाकार, उद्योजक किंवा समाजसेवक यांच्याबद्दल बोलतो, परंतु या प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात कुठेतरी एका शिक्षकापासून झालेली असते. एका शिक्षकाने शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणी डॉक्टर होतो, कोणी अभियंता होतो, कोणी शास्त्रज्ञ होतो, कोणी प्रशासनात जातो, तर कोणी समाजसेवक बनतो. म्हणजेच एका शिक्षकाचे कार्य एका वर्गापुरते मर्यादित राहत नाही. एक शिक्षक एका विद्यार्थ्याला घडवतो आणि तो विद्यार्थी पुढे समाज घडवतो. म्हणूनच शिक्षक हा समाजाच्या विकासातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षक दिन संदेशांमध्येही शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या क्षमता विकसित करणे आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणे अशी अधोरेखित करण्यात आली आहे. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवणे नव्हे, तर विचारांची क्षमताही विकसित करणे होय. शिक्षण म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजणेच नव्हे, तर प्रश्न विचारण्याची आणि उत्तर शोधण्याची वृत्तीही विकसित करणे होय. शिक्षण म्हणजे स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करणे आणि शिक्षण म्हणजे माणूस म्हणून अधिक चांगले बनणे. आजच्या डिजिटल युगात माहिती मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांमुळे काही सेकंदात मोठ्या प्रमाणावर माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. परंतु माहिती आणि ज्ञान यात फरक आहे बरं का? मिळालेली माहिती योग्य आहे की चुकीची, तिचा उपयोग कसा करायचा, तिच्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून कसे पाहायचे आणि त्या ज्ञानाचा समाजाच्या हितासाठी कसा उपयोग करायचा, हे शिकवण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करतात. म्हणूनच शिक्षक विद्यार्थ्याला केवळ विषयाचे ज्ञान देत नाहीत, तर त्याच्या विचारांनाही दिशा देतात. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त गणित, विज्ञान, भाषा, इतिहास किंवा भूगोल शिकवत नाहीत, पण त्या बरोबरच ते शिकवतात प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे महत्व, मेहनतीची किंमत, इतरांचा आदर, जबाबदारीची जाणीव आणि सहकार्याची भावना, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकी. शाळेच्या 4 भिंतींमध्ये शिकवलेले धडे विद्यार्थ्याच्या आयुष्यात अनेक वर्षे त्याच्या सोबत राहतात. शिक्षकांनी सांगितलेली एखादी गोष्ट, दिलेला एखादा सल्ला किंवा केलेले कौतुक आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊ शकते. कधी शिक्षकांची एखादी शिस्त आपल्याला त्यावेळी कठोर वाटते, पण पुढे आयुष्यात त्याच शिस्तीचे महत्व जाणवते. म्हणूनच शिक्षकांचे अनेक धडे पुस्तकांच्या पानांपलीकडे जाऊन आयुष्याचा भाग बनतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे केवळ शिकवणारे आणि शिकणारे एवढ्यापुरतेच मर्यादित नसते, तर या नात्यात विश्वास असतो, मार्गदर्शन असते, शिस्त असते, प्रोत्साहन असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी असते. विद्यार्थी चुकतो तेव्हा शिक्षक त्याला योग्य मार्ग दाखवतो. विद्यार्थी जेव्हा निराश होतो तेव्हा शिक्षक त्याचा आत्मविश्वास वाढवतो. विद्यार्थी यशस्वी होतो तेव्हा शिक्षकालाही त्याच्या यशाचा आनंद होतो. अनेक वेळा विद्यार्थी मोठा झाल्यानंतर त्याला जाणवते की त्याच्या आयुष्यातील काही महत्वाचे निर्णय, काही चांगल्या सवयी आणि काही सकारात्मक विचार हे त्याच्या शिक्षकांच्या शिकवणीतून आले आहेत. हीच शिक्षकांच्या कार्याची खरी ताकद आहे. आजच्या काळात शिक्षण पद्धती झपाट्याने बदलत आहे.
तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखी साधने शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी विद्यार्थ्याला समजून घेणाऱ्या शिक्षकाची गरज कायम राहणार आहे. कारण मशीन माहिती देऊ शकते, परंतु विद्यार्थ्याच्या मनातील भीती ओळखणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे हे मानवी शिक्षकांचे विशेष योगदान आहे. आजचा शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्याला बदलत्या जगासाठी तयार करणारा मार्गदर्शक आहे. आजच्या शिक्षकाने स्वतःही सतत शिकत राहणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि अध्यापनाच्या नवीन पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. भारताच्या शिक्षण व्यवस्थेतही शिक्षकांच्या सततच्या कौशल्य विकासावर आणि नाविन्यपूर्ण अध्यापनावर भर दिला जात आहे. राष्ट्राची खरी ताकद केवळ मोठ्या इमारती, रस्ते किंवा तंत्रज्ञानात नसते. राष्ट्राची खरी ताकद त्याच्या सुशिक्षित, जबाबदार आणि संवेदनशील नागरिकांमध्ये असते आणि असे नागरिक घडवण्याचे काम शिक्षक करतात. एक शिक्षक विद्यार्थ्याला ज्ञान देतो, ज्ञानातून विचार निर्माण होतात, विचारांतून मूल्य निर्माण होतात, मूल्यांमधून चांगले आचरण निर्माण होते आणि चांगल्या आचरणातून जबाबदार नागरिक घडतो. म्हणूनच शिक्षक हा अप्रत्यक्षपणे राष्ट्रनिर्मितीचा कार्यकर्ता आहे. आज देशाला वैज्ञानिक, डॉक्टर, अभियंते, संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजक जितके आवश्यक आहेत तितकेच चांगले शिक्षकही आवश्यक आहेत. कारण उद्याचे हे सर्व नागरिक घडवण्याची सुरुवात आजच्या वर्गखोलीत होते. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ देणे, शुभेच्छा देणे, कार्यक्रम आयोजित करणे हे निश्चितच आनंदाचे क्षण आहेत. परंतु शिक्षक दिनाचा खरा अर्थ त्यापेक्षा मोठा आहे बरं का? शिक्षकांनी दिलेले ज्ञान आपल्या जीवनात वापरणे, त्यांनी शिकवलेले संस्कार आचरणात आणणे, त्यांनी दिलेल्या संधीची कदर करणे आणि आपण मोठे झाल्यावर समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करणे हाच शिक्षकांसाठी सर्वात मोठा सन्मान आहे. कारण शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याच्या यशापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणते असते? विद्यार्थी चांगला माणूस बनला, जबाबदार नागरिक बनला आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला तर शिक्षकाचे कार्य खऱ्या अर्थाने सफल झाले असे म्हणता येईल. काही व्यक्ती आपल्याला क्षणभर भेटतात, काही व्यक्ती काही काळासाठी सोबत असतात, पण काही व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यावर ठसा उमटवून जातात. आपले शिक्षक त्यापैकीच एक आहेत, ज्यांनी आपल्याला पहिल्यांदा अक्षर ओळखून दिले, ज्यांनी पहिल्यांदा पुस्तक हातात दिले, पहिल्यांदा चूक सुधारायला शिकवले, ज्यांनी पहिल्यांदा तू हे करू शकतोस असा विश्वास निर्माण करून दिला, ज्यांनी आपल्या स्वप्नांना दिशा दिली, त्या सर्व शिक्षकांप्रती आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दिवा, शिक्षक म्हणजे प्रेरणेचा स्रोत, शिक्षक म्हणजेच संस्कारांचा शिल्पकार आणि अडचणींच्या काळात मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. शिक्षक म्हणजे आपल्या भविष्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती होय. 5 सप्टेंबर हा दिवस आपल्याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या महान कार्याची आठवण करून देतो आणि त्याबरोबर देशातील प्रत्येक शिक्षकाच्या योगदानाला सलाम करण्याची संधी देतो. डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण, तत्वज्ञान आणि सार्वजनिक जीवन या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांचे जीवन आपल्याला सांगते की ज्ञान हे केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नसून समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठीही असते. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, ज्ञान घेऊ, ज्ञान वाटू, शिक्षकांचा आदर करू, त्यांनी दिलेले संस्कार जपू आणि एक चांगला, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनण्याचा प्रयत्न करू. कारण शिक्षक एक व्यक्ती घडवत नाही तर तो एका पिढीला घडवत असतो आणि म्हणूनच आपल्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक नमन. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आरजे श्रेयस आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत शिका, शिकवत रहा आणि ज्ञानाची ज्योत सदैव तैवत ठेवा. धन्यवाद.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव

यांनी केला आहे. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला मंगळागौरी स्पर्धा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला असून याची नोंद सर्व महिला भगिनींनी घ्यावी असं आवाहन लेडीज क्लब धाराशिव यांनी केलं आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: जिया चले जा चले

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.